ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात। ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे आज पुण्य स्मरण आहे। छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू या नावाने प्रसिद्ध होते। हे एक भारतीय समाज सुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते। ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले, परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली। सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। महाराजांना राजर्षी ही पदविका कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली।

महाराष्ट्राला तीन समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभला आहे, त्यापैकीच शाहू महाराज एक, आणि यामुळेच आपल्या राज्यास फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते। शाहू महाराजांचा जन्म 26 जून इसवी सन 1874 रोजी कागल येथील गाडगे घराण्यात झाला, त्यामुळे त्यांचे मूळ नाव यशवंत असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई होते। कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व शाहू हे नाव ठेवले। सन 1889 ते 1893 या 4 वर्षाच्या कालखंडात धारवड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक व शारीरिक विकास झाला। शिक्षण चालू असतानाच 1 एप्रिल 1891 रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू महाराजांचा विवाह झाला। 2 एप्रिल 1894 रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला। राज्याभिषेक झाल्यानंतर इसवी सन 1922 सालापर्यंत म्हणजेच 28 वर्ष ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते। शाहू महाराजांनी बहुजन समाजात शैक्षणिक प्रसार करण्यावर विशेष भर दिला। त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले। स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली। अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इसवी सन 1919 साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली। जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला। इसवी सन 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली। बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इसवी सन 1916 साली निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली। त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले। पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये व धारवड येथे झाले। अभ्यास व शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहार ज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते। 1896 दुष्काळानंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे खरे उतरले। दुष्काळी कामे, तगाई वाटप, स्वस्त धान्याची दुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता असा राजा होणे नाही असेच प्रजेला वाटत असे। शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विविंग मिल, शाहूपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकरी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी किंग एडवर्ड ॲग्रोकल्चरल इन्स्टिट्यूट इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता। राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे अशा उपक्रमातून त्यांनी कृषी विकासाकडे खूप लक्ष दिले। छत्रपती शाहू महाराज यांनी शैक्षणिक क्षेत्रातही अनेक कामे केली। शाहू महाराजांनी व्हिक्टोरिया मराठी बोर्डिंग हाऊस, दिगंबर जैन बोर्डिंग, वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह, मुस्लिम बोर्डिंग, मिल क्लार्क हॉस्टेल, दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग, श्री नामदेव बोर्डिंग, पांचाळ ब्राह्मण वसतिगृह, श्रीमती सरस्वतीबाई गौड सरस्वती ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह, इंडियन ख्रिश्चन हॉस्टेल, कायस्थ प्रभू विद्यार्थी अशा अनेक शिक्षण संस्था उभ्या केल्या। राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रातील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले। महाराजांनी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीरांना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली। शाहू महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रुत आहेत। डॉक्टर बाबासाहेबांनी मुकनायक हे पाक्षिक 31 जानेवारी 1920 ला प्रथम प्रकाशित केले, परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले। परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ 2500 रुपयांची भरघोस मदत त्यांना केली। मुंबई येथे 6 मे 1922 रोजी त्यांचे निधन झाले। अशा या परिवर्तनशील सूर्याला त्यांच्या स्मृतिदिनादिवशी रेडिओ तेरणातर्फे विनम्र अभिवादन।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: श्रोते हो नमस्कार, श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो रेडिओ तेरणाच्या माध्यमातून जे विविध उपक्रम आपण घेत असतो, जे वेगवेगळे कार्यक्रम आपण घेत असतो, याच्यामध्ये एक महत्त्वाचा कार्यक्रम जो आहे आपला, तो आहे आरोग्य मंत्रा। तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या भागातील विविध जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत किंवा याच्यातील जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत अशाशी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करून घेत असतो। आणि आपल्या भागामध्ये जे विविध आजार असतील, ज्या चिकित्सा असतील किंवा त्याच्यावरची जी उत्तरं असतील, ते देखील शोधण्याचा प्रयत्न आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत असतो। आणि आपण बघतो आहोत या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद देखील सर्व श्रोत्यांचा मिळतो आहे। आज याच मालिकेच्या अंतर्गत आपण वेगळ्या विषयाशी संबंधित असे त्यांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्याचं निराकरण करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्या भागामध्ये आपण बघतो आहोत आता प्रमुख आजारांपैकी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे हृदयरोगाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, अनेक जण त्यांना बाधित असलेले आपण पाहत आहोत। त्याचबरोबर आणखी एक असाच एक जो आपल्या शरीरातील महत्त्वपूर्ण असा अवयव आहे, फुफ्फुस ज्याला म्हणतो आपण, त्याच्या संदर्भातील समस्यासुद्धा वरचेवर वाढत आहेत। तर या समस्या ज्या आहेत, हृदयरोग आणि फुफ्फुसांचे जे वेगवेगळे आजार विकार आहेत, या सगळ्यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांना जाणून घेणे खूप महत्त्वाचं आहे किंवा आपली उत्सुकता त्याच्यामध्ये जास्त असू शकते। त्याच अनुषंगानं आज आपल्याकडं विशेष व्यक्ती आलेले आहेत, डॉक्टर साहेब आलेले आहेत, डॉक्टर विशाल रमेश वडगावकर सर आलेले आहेत, जे की स्वप्नपूर्ती क्लिनिक आणि निरामय हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक रुग्णांसाठी एक चांगली सेवा आणि चांगली चिकित्सा ते उपलब्ध करून देत आहेत। तर डॉक्टर साहेब नमस्कार, कार्यक्रमात स्वागत।
2: नमस्कार
1: डॉक्टर साहेब, अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे, सगळ्यांशी संबंधित असा विषय आहे। आणि हे ज्यावेळेस ह्या रोगांचं नाव निघतं किंवा आजारांच्या विषयी ज्यावेळेस आपल्यासमोर माहिती येत असते, तेव्हा आपण थोडंसं घाबरून असतो की असे सगळ्या घटना आपण पाहिलेल्या असतात, हृदयविकाराच्या असतील किंवा मग फुफ्फुसाच्या आजाराच्या संदर्भातील असतील। तर मला सुरुवातीला असं सांगा की आज जे याचं प्रमाण वाढलेलं आहे, त्या पाठीमागची आपल्याला काय कारणं सांगता येऊ शकतील?
2: प्रामुख्याने बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या पद्धती आणि शारीरिक हालचालीचा अभाव हे मुख्यत्वे कारण आहेत की हृदयरोगाचा आजार हा वाढत आहे। याचा प्रामुख्याने प्रादुर्भाव तरुण व्यक्तींमध्ये सुद्धा वाढत आहे, कारण त्याचं कारण आहे की वाढता ताणतणाव, बेरोजगारी, त्याच्यामुळे येणारा ताणतणाव, खाण्यापिण्यामधले बदल आणि बदलती जीवनशैली ह्या गोष्टी या सर्व हृदयरोगाच्या आजारीकरिता कारणीभूत ठरतात।
1: म्हणजे प्रामुख्याने आपल्याला उल्लेख आपल्याला या ठिकाणी आपण केलेला आहे ते म्हणजे बदलती जीवनशैली असं आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। मग सुरुवातीच्या काळामध्ये आपण बघितलं असेल, एक 5-25 वर्षाच्या अंतराने जर आपण विचार करत असू, हृदयरोगाचं प्रमाण हे तितकंसं वाढलेलं आपण पाहिलेलं नाही। तर आजकाल आपण बघतो आहोत आपण जीवनाची जी बदलती जीवनशैली असं आपण ज्याला म्हणतो आहोत, तर नेमका याचा कोणत्या बाबींवर आणि कसा परिणाम होतो?
2: बदललेली जीवनशैली मी या अनुषंगानं म्हणतो आहे की पूर्वीच्या काळामध्ये कसं असायचं की सकाळी 6-6:30 वाजता लोकं उठायची, घरातलं कामं आवरायची, शेतावरच्या कामाला जायची, आपापला उद्योग करून वेळच्या वेळी जेवण असायचं आणि सात्विक जेवण असायचं, कारण स्वतःच्या शेतात पिकवलेलं स्वतः अन्न खायचं आणि त्याच्या जोरावरती आपण शारीरिक प्रकृती चांगली ठेवायची आणि संध्याकाळी काम संपलं की वेळच्या वेळी येऊन अगदी छानपैकी संध्याकाळी 8 ते 10 तासाचा आराम सर्वांना मिळायचा। परंतु वाढत्या धकाधकीमुळे आणि वाढत्या व्यापामुळे ह्या गोष्टी आज अभावाने पाहायला मिळतात। प्रामुख्याने तरुण मुलांमध्ये बेरोजगारीचा अभाव असल्यामुळे त्यांना कामाचा ताण आहे, जॉब मिळवण्याचा ताण आहे, घरगुती अडचणी असतात, त्याच्यानंतर खाण्यापिण्याच्या वेळा व्यवस्थित नसतात, मग कुठे जेव्हा कुठे काही खायला मिळेल ते वडापाव खाल्ला, कुठे स्नॅक्स खाल्ले, जंक फूड खाल्लं, ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्याचा शारीरिक क्षमतेवरती परिणाम होतो। याचा परिणाम म्हणून होतं असं की व्यायामाला वेळ मिळत नाही, मानसिक ताणतणाव आहे आणि हे जंक फूडच्या सवयींमुळे शरीरामध्ये चरबीचं, ज्याला आपण कोलेस्ट्रॉल असं म्हणतो, याचं प्रमाण वाढत जातं. त्याचा इनडायरेक्टली परिणाम मग रक्तवाहिन्यांवरती होतो. रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात आणि हे ब्लॉकेजेस जर हृदयामध्ये निर्माण झाले तर त्याच्यामुळे हृदयविकाराचा झटका, ज्याला आपण हार्ट अटॅक असं म्हणतो, याचं प्रमाण वाढतं आहे.
1: तर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण विश्लेषण करता आहात खाद्यपदार्थाच्या माध्यमातून असेल की कोलेस्ट्रॉलचं जे प्रमाण आहे ते आपल्या धमन्यांमध्ये वाढतं किंवा रक्तामध्ये वाढतं आणि त्याच्या माध्यमातून आपला हार्ट अटॅकसुद्धा येऊ शकतो. तर सर्वसाधारणपणे आज पाहिलं तर हृदयाचे कोणते प्रमुख आपल्याला लक्षणं किंवा आजार सांगता येतील?
2: ह्या अनुषंगाने व्यक्ती ज्यावेळेस हृदयरोगाने पीडित असतो त्यावेळेस त्याला लक्षणं जाणवणार जी आहेत की छातीमध्ये दुखणं, छाती आवळल्यासारखं वाटणं, घाम येणं, श्वास घेण्यास अवरोध निर्माण होणं, पाठीमध्ये दुखणं, क्वचित प्रसंगी चक्कर येणं, बेशुद्ध होणं, इथपर्यंत त्याची लक्षणं घडू शकतात.
1: म्हणजे हे आपल्याला कारणं त्याच्यामध्ये दिसून येऊ शकतात.
2: यस
1: डॉक्टर साहेब, मला आता सांगा की आपण खाद्यपदार्थाच्या संदर्भामध्ये बोललेलो आहोत आणि आपल्याला नेमकं हृदयरोग झालेला आहे का नाही याची चिकित्सा आपण कधी आणि कशी करणं गरजेचं आहे?
2: आत्ताच नमूद केल्याप्रमाणे जर कुठलीही लक्षणं आपल्याला उद्भवत असतील तर आपण हृदयरोग तज्ज्ञांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन त्या अनुषंगाने आपल्या तपासण्या करून घ्याव्या, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने सर्वात पहिल्या पायरीला आपण ECG काही बेसिक रक्त तपासण्या करतो, ज्याच्यामध्ये जर आपल्याला काही दोष आढळला तर त्याला ॲडव्हान्स तपासण्या करण्याची आपण सल्ला देतो, ज्याच्यामध्ये ट्रेडमिल टेस्ट असते, एंजिओग्राफी आहे, ज्याच्यामध्ये अगदी 100% ब्लॉकेजेस आहेत का नाही याची खात्री होऊन जाते. आणि अशा वेळेस ब्लॉकेजेस असतील तर मग त्याचं ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला जातो.
1: मग सर्वसाधारणपणे एक 2-3 शब्द आपण ऐकत असतो की बायपास केलं किंवा आणखी वेगवेगळ्या सर्जरी हृदयाच्या केल्या जातात, तर त्याच्या संदर्भात काय सांगतील? वारंवार आपण ऐकत असतो आणि त्या कधी केल्या जातात?
2: हृदयरोगाचं जेव्हा आपल्याला निदान होतं आणि आपल्याला जेव्हा असं लक्षात येतं की एखाद्या व्यक्तीस ब्लॉकेजेस आहेत तर ते ब्लॉकेजेसचं प्रमाण किती आहे, त्याची नेमकी जागा कुठे आहे, याच्यावरून मग कुठल्या प्रकारचं ऑपरेशन करायचं याचा निर्णय घेतला जातो. सर्वसाधारणपणे 1 किंवा 2 ब्लॉकेजेस असतील तर त्याच्यासाठी एंजिओप्लास्टी, ज्याच्यामध्ये आपण एक स्प्रिंग ब्लॉकेजेसच्या ठिकाणी टाकून तो ब्लॉकेजेस क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो, ह्या पद्धतीचं ऑपरेशन केलं जातं. 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त ब्लॉकेजेस असतील किंवा रक्तवाहिन्या खूप लहान असतील तर अशा व्यक्तींमध्ये एंजिओप्लास्टी न करता त्यांना बायपासचा सल्ला दिला जातो.
1: म्हणजे सर्वसाधारण आपल्याकडे एंजिओप्लास्टी आणि हे बायपास आहे हे सर्वसाधारण आपण शब्द ऐकलेले असतात, ज्यांचा आपले जे रुग्ण असतात त्यांना धसका पण खूप असतो की अशा पद्धतीचं जर आपल्यासमोर जर काही उपस्थित झालं तर काय करायचं असे सुद्धा त्यांच्यासमोर.
2: हृदयरोगाच्या संदर्भात आपल्याकडे भीती खूप जास्त आहे. थोडं कुठल्याही कारणास्तव छातीमध्ये दुखलं की व्यक्ती घाबरून जातो आणि मला अटॅक आला असं समजून डॉक्टरांकडे पळत सुटतो, परंतु प्रत्येक गोष्टी म्हणजे छातीत प्रत्येक दुखणं हे काही हृदयरोगाचं नसतं याची लोकांनी शंका ठेवू नये. कुठल्याही कारणास्तव जसं छातीला मार लागला असेल, कुठले स्नायू अवघडले असतील, सर्दी खोकला झाला असेल तर त्याच्यामुळे ताण पडून त्याच्यामुळे सुद्धा दुखू शकतं. न्युमोनियाचं सुद्धा आजारामध्ये छातीत दुखण्याचा लक्षणाचा प्रादुर्भाव दिसून येतो, त्यामुळे प्रत्येक छातीत दुखणं हे हृदयरोगाचं नसतं, त्यामुळे याच्याबद्दल लोकांनी जागरूक होणं गरजेचं आहे आणि वेळेत त्याची काळजी घेऊन तपासण्या करणं गरजेचं आहे.
1: प्रत्येक छातीत दुखणं हे हृदयरोगाचं लक्षण नसतं हे आपण कदाचित समजून घेणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर साहेब, आणखी एक या ठिकाणी आपण बदलत्या जीवनशैलीच्या संदर्भामध्ये चर्चा करताना आपण एक मुद्दा आपल्यासमोर येतो की आपल्याकडे आपण बघतो आहोत जी तरुण असतील किंवा वृद्ध असतील किंवा मध्यम वयीन जे व्यक्ती असतील ह्यांचं सध्या आपण बघतो आहोत की वेगळ्या प्रकारचं व्यसन त्यांना खूप मोठ्या प्रमाणात जडलेलं असतं. तरुणांमध्ये तर ते आपण मोठ्या प्रमाणात बघतो आहोत. धूम्रपानाचं प्रमाण वाढलेलं आहे, मद्यपानाचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर सर्वसाधारणपणे ज्यांना हृदयरोग होतात त्याच्यासाठी ही म्हणजे ही जी कारणं आहेत नशा करण्याची जी कारणं आहेत ती कितपत घातक असू शकतात?
2: जसं आता आपण सांगत होतो की आहारातले बदल, व्यायामाचा अभाव ह्या गोष्टी प्रामुख्यानं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढवण्यास कारणीभूत ठरतात. पण त्यासोबतच तुम्ही म्हटल्याप्रमाणे धूम्रपान, मद्यपान ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ब्लॉकेजेस निर्माण करण्याला आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढवण्याला पूरक ठरतात. त्यामुळे असं व्यसन असणाऱ्या व्यक्तींमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होण्याचं प्रमाण जास्त आढळून येतं आणि कमी वयामध्ये त्यांना हा त्रास निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मद्यपान आणि धूम्रपान टाळणं कधीही फायदेकारक आहे अशा व्यक्तींमध्ये.
1: कारण या दोन्ही बाबींचा परिणाम थेट आपल्या हृदयावर आणि फुफ्सावर देखील
2: 100%.
1: डॉक्टर साहेब, आता आपण ताणतणावाचा देखील वारंवार उल्लेख करतो आहोत. आजची आपली जी जीवनशैली आहे, या जीवनशैलीच्या माध्यमातून आपण बघतो आहोत आपल्याकडे ताणतणावाचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. आणि या ताणतणावाचा नेमका काय परिणाम आपल्या हृदयावर आणि फुफ्सावर होऊ शकतो याच्या संदर्भात काय सांगता येईल?
2: वाढती जी मानसिक ताणतणाव आहे, ज्याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात, की आर्थिक चणचण असते, जॉबचं कुठेतरी अडचणीचा विषय असतो, किंवा घरगुती अडचणी असतात, तर ह्या सगळ्यामुळे मानसिक ताणतणाव जेव्हा वाढतो तर त्याचा परिणाम हृदयावरती होऊन उच्च रक्तदाबाचा दोष निर्माण होऊ शकतो, ज्याचा मग परिणाम पुढे हृदयाच्या कार्यक्षमतेवरती होणं, हार्ट फेल होणं, अशा गोष्टीकडे त्याचं झुकणं, ज्याला म्हणतो आपण, की असे आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मानसिक ताणतणाव न घेता जीवनशैली आपली सामान्य ठेवणं ही आज काळाची गरज झालेली आहे.
1: आत्ता जे आपण हृदयाचे वेगवेगळे आजार सांगितलेले आहेत, त्याच्या व्यतिरिक्त आणखी आत्ता एक शब्द आपण वापरला की हृदय फेल होणं, किंवा त्याला म्हणतो की अंतिम जी परिस्थिती निर्माण होते ही होऊ नये, याच्यासाठी आपण काय सल्ला देऊ इच्छितो?
2: आता ह्या सर्व आपण ज्या गोष्टी चर्चिल्या त्याच्या अनुषंगानं सांगणं असं आहे की स्ट्रेस मॅनेजमेंट हा प्रत्येकाला जमला पाहिजे, त्याच्यासाठी कुठली विशिष्ट प्रकारची उपचार पद्धती नाही आहे. दुसरी गोष्ट आहे की आहारामध्ये सकस अन्नाचा समावेश असावा, कोलेस्ट्रॉलचं चरबीचं प्रमाण वाढू नये यासाठी हाय फायबर डायट ज्याला म्हणतो आपण, तंतुमय अन्न घटक, त्याचा आहारामध्ये समावेश वाढला पाहिजे. त्याच्यानंतर धूम्रपान आणि मद्यपान ह्या गोष्टी 100% टाळल्या पाहिजेत. आणखी एक महत्त्वाची बाब अशी आहे की दररोज कमीत कमी 40 ते 45 मिनिटं व्यायाम व्हायला हवा, मग तो कुठल्याही स्वरूपात असू द्या, योगा प्राणायाम असू द्या, वॉकिंग असू द्या, रनिंग असू द्या, अशा पद्धतीने व्यायाम व्हायला हवा.
1: तर एकंदरीत या आपल्या सगळ्या बदलत्या जीवनशैलीमध्ये जे उपाय आता आपण सांगितलेले आहेत ते निश्चितपणे कामाचे असतात, परंतु आपल्याकडं वेगळ्या पद्धतीनं या व्यायामाकडे तेवढं दुर्लक्ष केलं जातं आणि खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये सुद्धा आपण प्रचंड मोठ्या दुर्लक्ष करत असतो. पण गेल्या एक कोरोनानंतरच्या सगळ्या या परिस्थितीमध्ये आपण जर आकडेवारी पाहिली असेल तर हृदयरोगाचं प्रमाण जवळपास 30% वर वाढलेलं दिसतं आपल्याला. आणि याच्यामध्ये सर्वसाधारणपणे चर्चा अशी होती की आम्ही एखादी लस घेतलेली आहे किंवा एखाद्या लसीचा आम्ही त्याचा डोस घेतलेला आहे, त्याच्यामुळं कदाचित आमच्याकडं हृदयरोगाचा धोका वाढलेला आहे, अशी कुणकुण आपल्या रुग्णांमधून केली जाते किंवा अशा पद्धतीच्या चर्चा वारंवार ऐकवायस मिळतात. आणि याच्यामध्ये आपण बघितलं असेल, कोरोनानंतर बघितलं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात 26 वर्ष ते 40 वर्ष या वयोगटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेले आपण पाहिलेले आहेत. डॉक्टर साहेब, ही जी शंका आहे, जी कुणकुण आहे, ही खरं तर महत्त्वाचा प्रश्न मला वाटतो, आपल्याला काय सांगता येईल याच्या संदर्भात?
2: कुठल्याही उपचार पद्धतीचे थोडेफार साईड इफेक्ट असतातच, परंतु आत्तापर्यंत आमचा वैयक्तिक अनुभव पाहता या लसीकरण म्हणा किंवा कोरोनाच्या काळामध्ये जी काही उपचार पद्धती घेतली गेली त्याचा प्रादुर्भाव फार कमी व्यक्तींमध्ये दिसून आलेला आहे, ज्यांना मुळात काही आधीच्या कोमॉर्बिडीज आम्ही ज्याला म्हणतो की आधीचे काही दुर्धर आजार असतील, की ज्यांना आधीपासून BP आहे, शुगर आहे, हृदयरोग असतील, तर अशा व्यक्तींमध्ये प्रमाण थोडंसं वाढलेलं आढळून येतं. बाकी जे आधी निरोगी लोक होते आणि त्यांना फक्त कोरोना होऊन गेलेला आहे अशा व्यक्तींमध्ये अशा घटनांचं प्रमाण फार कमी आहे.
1: म्हणजे आपल्याला म्हणावं लागेल की जर सुरुवातीस काही आपल्यामध्ये तशा व्याधी अगोदरच उपलब्ध असतील आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं असेल तर त्याचा थोडाफार धोका आपल्या रुग्णांना बळावू शकतो. तर हे खूप लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण गेल्या सगळे सर्वे आपले लोक बघत आहेत, अमेरिकेपासून आपण सर्वे बघतो आहोत की नेमकं हृदयरोगामध्ये जी मृत्यूंची संख्या वाढलेली आहे त्याचं कारण आपण शोधतो आहोत. परंतु डॉक्टर साहेब जसं म्हणताय तसं जर असेल तर इतकं भिण्याचं आपल्याला सुद्धा काही कारण नाही,
2: कारण नाहीच.
1: तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे चालण्याचा व्यायाम असेल किंवा खाण्याच्या आपल्या सवय असतील, खाण्यापिण्याच्या सवय असतील, त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी आमूलाग्र बदल करून घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. डॉक्टर साहेब, याच्यानंतर आपण हृदयरोगाच्या संदर्भात जाणून घेतलेलंच आहे, आता फुफ्सांच्या संदर्भात, फुफ्फुसाच्या संदर्भात कशी काळजी घेणं गरजेचं आहे आपण बघतो आहोत. आता सगळ्याच बाबीमध्ये प्रदूषणाने त्याची सीमा ओलांडलेली आहे. वायू प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल किंवा इतर जी प्रदूषण असतील, रासायनिक पद्धतीचे घटक आता आपल्या हवेमध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत. या सगळ्या बाबी आहेत. आत्ताच्या या परिस्थितीबद्दल सुरुवातीला काय सांगता येईल?
2: प्रामुख्याने फुफ्फुसाचे आजार हे वायू प्रदूषणामुळे होतात, ज्याच्यामध्ये धूर असतो, धुलीकण असतात, व्यवसायाच्या ठिकाणी निर्माण होणारी धूळ असते, जसं की आता कापसाच्या कारखान्यामध्ये काम करणारे लोक असतात की जे त्याच्यामधून छोटे छोटे धातू तयार धागे तयार होतात, त्याचे कण तयार होतात, ते श्वासनलिकेवाटे फुफ्फुसामध्ये अडकून जाऊन फुफ्फुसाचे आजार उद्भवतात. तर मुख्यत्वाने ह्या गोष्टीकडे जर आपण लक्ष गेलं किंवा ह्या गोष्टीवरती जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर नक्कीच फुफ्फुसाचे आजार आपल्याला टाळता येऊ शकतात. याच्यामध्ये दम्याचा आजार उद्भवणं, काही व्यक्तींमध्ये दम्याचा आजार काही बराच कालावधी राहिला तर त्याला आपण COPD असं संबोधतो, तर तो आजार बळावतो. एम्फायसिमा आहे, काही व्यक्तींमध्ये न्युमोनियाची लक्षणं उद्भवतात. अगदी शेवटच्या स्टेजमध्ये जर तो आजार गेला तर त्याच्यामध्ये फुफ्फुस कायमचं निकामी होणं, इथपर्यंत त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
1: डॉक्टर साहेब, या सगळ्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आपल्या फुफ्फुसाची जर आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची असेल तर कोणत्या बाबी आपण सांगू शकाल जे जेणेकरून आपल्याला आपलं फुफ्फुस जे आहे तर या सगळ्या वातावरणामध्ये सुरक्षित ठेवता येईल?
2: कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलंच की मास्कचा वापर खूप चांगल्या पद्धतीनं केला गेला, प्रत्येकाला त्याबाबतीत जागरूकता निर्माण झाली होती की आपल्याला इन्फेक्शन होऊ नये, याकरिता तो जंतू आपल्या नाकावाटे फुफ्फुसात जाऊ नये यासाठी आपण मास्कचा वापर केला. त्याच पद्धतीनं मास्कचा वापर आपण अगदी सामान्य पद्धतीने चालू जरी ठेवला तरी बऱ्याच प्रकारे फुफ्फुसाचे आजार टाळता येऊ शकतात, कारण फुफ्फुसाचे आजार हे मुख्यत्वे श्वसनाद्वारे होतात, त्यामुळे मास्कचा वापर करणं खूप गरजेचं आहे. दुसरी बाब अशी आहे की आहार चांगला असावा, ज्याच्यामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचं प्रमाण जास्त असावं, जेणेकरून आपली प्रतिकारक्षमता चांगली राहून इन्फेक्शनचा होणारा प्रादुर्भाव टाळता येऊ शकेल. तिसरी गोष्ट आहे की श्वसनाचे काही प्रकारचे व्यायाम असतात जे प्राणायाम आणि योगासनं याच्यामध्ये शिकवले जातात, ते खूप गरजेचे आहेत फुफ्फुसाची कार्यक्षमता आणि प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी.
1: आता फुफ्फुसाचे जे वेगवेगळे विकार आजार आहेत त्याच्यामध्ये आपण जशी मगाशी चर्चा केली त्याच्यामध्ये धूम्रपान असेल किंवा मग मद्यपान ह्या देखील दोन बाबी आणखीन महत्त्वाच्या आहेत. आपल्याकडे जास्त जर फुफ्फुसाला धोका निर्माण झाला असेल तर तो धूम्रपानाचा धोका आहे, याच्यामध्ये सगळे इशारे दिलेले असतात, सगळ्या बाबी सांगितलेल्या असतात, तरीसुद्धा आपण ते करत राहतो तर हे सगळ्यात मुख्यत्वे मला कारण वाटतं फुफ्फुसांच्या आजाराच्या संदर्भामध्ये. प्रदूषण ह्याला आपण थोडासा त्याला आपण प्रतिबंध करू शकतो, परंतु आपल्या मनामध्ये जे प्रदूषण आहे, नशा करण्याची एक आपल्याकडे एक सवय लागून गेलेली आहे, इतक्या सूचना देऊन देखील आपण ते पाळत नाहीत, याच्या संदर्भात डॉक्टर साहेब आणखी काय सांगता येईल?
2: धूम्रपान टाळणं हे कोणीही सांगण्यावरून किंवा कुठे ॲडव्हर्टाईजमेंट करून होणार नाही, त्यासाठी बसच्या पाठीमागे लिहिलेलं असतं मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. तर त्या पद्धतीनं धूम्रपानाच्या बाबतीत सुद्धा प्रत्येकाने आपल्या मनावर ताबा ठेवावा, कारण प्रत्येकाला माहिती आहे आणि की धूम्रपानाचे तोटे काय आहेत, नुकसान काय आहे, सर्वांना माहिती आहे, त्यामुळे त्या गोष्टीची जर जागरूकता निर्माण झाली तर नक्कीच धूम्रपानाचा आणि प्रदूषणाचा धोका 100% टाळता येऊ शकेल.
1: डॉक्टर साहेब, इथं अनेक बाबींबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करतो आहोत. आता आपली एक सोशल ॲक्टिव्हिटीसुद्धा आपण त्या ठिकाणी काम करता आणि बऱ्याच लोकांना आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत देखील झालेली आहे. खरं तर एक आपण म्हणतो की आपल्या वैद्यकशास्त्रामध्ये किंवा आपल्या या व्यवसायामध्ये अशी उदाहरणं खूप असतात ज्या ठिकाणी माणूस की आपल्याला दिसून येत असते, आपल्याबद्दलसुद्धा बोललं जातं की आपण खूप रुग्णांना मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे किंवा त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी देखील आपण प्रयत्न केलेले आहेत. हे सुद्धा आपली एक भावना खूप महत्त्वाची आहे. याच्या संदर्भात काय सांगतील? कोरोनानंतरची जी परिस्थिती डॉक्टर साहेब निर्माण झाली आणि त्या कोरोनामध्ये सुद्धा खूप मोठी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत जी उदाहरणं आपल्याला प्रेरित करतात, आपलं नेमकं काय मत आहे, आपण कशा पद्धतीने या बाबतीत काम करतात?
2: कोरोनाच्या बाबतीत विषयाचं बोलायचं म्हणलं तर कोरोना हा विषय सर्वांसाठी नवीन होता. अगदी डॉक्टरांनाही त्याची उपचार पद्धती सुरुवातीच्या याच्यामध्ये माहीत नव्हती, परंतु रिसर्चमध्ये आणि काही जुने लिटरेचर्स वापर करून त्याच्यामध्ये उपचार पद्धतीचा अवलंब केला गेला. आणि कोरोनाचा काळ असा होता की प्रत्येकाच्या मनामध्ये भीती होती, प्रत्येकाच्या मनात भीती असल्यामुळे माझा आजार टाळावा म्हणून मी घरात बसणं ही प्रत्येकाची भावना योग्य नव्हती. कोणीतरी पुढं येऊन माणुसकीच्या दृष्टिकोन एकमेकांना मदत करणं आणि आधार देणं गरजेचं होतं. आमच्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच लोकांनी अगदी आपल्या स्वतःच्या जीवाची, स्वतःच्या कुटुंबाची तमा न बाळगता, पर्वा न करता, जीवाची पर्वा न करता समाजासाठी अगदी झोकून देऊन काम केलेलं आहे. त्यामुळे कोरोनासारखी फार मोठी आपत्ती आपण अगदी सहजपणे परतावून लावू शकलो. तर या अनुषंगानं एवढंच सांगणं आहे की आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण एकमेकांना मदत केली तर एकमेकांचा धीर वाढेल आणि एकमेकांबद्दलचं प्रेम आपुलकी वाढेल आणि कुठल्याही संकटावर आपल्याला मात करता येईल.
1: तर खूप छान या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्यामधील विश्वास वाढवायचा असेल तर आपण सर्वांनी एकमेकांना धीर देणं गरजेचं आहे. पुढची परिस्थिती ओळखून आपण सर्वजणांनी एकत्रित होणं गरजेचं आहे. हा सुद्धा एक चांगला उपाय असू शकतो. तर डॉक्टर साहेब, आपण एक महत्त्वाच्या विषयावर आज या ठिकाणी चर्चा करत आहोत, हृदयरोग आणि फुफ्फुसांचे जे वेगवेगळे आजार आहेत. तर आपला हा जो कार्यक्रम ऐकणारे आपले सगळे जे श्रोते असतील, रेडिओ तेरणाचे असतील आणि इतर प्लॅटफॉर्मवर देखील ऐकणारे सगळे श्रोते असतील, अशा सर्व श्रोत्यांसाठी अशा काय कीवर्ड्स तुम्ही सांगू शकाल ज्या माध्यमातून आजच्या या सगळ्या बदलत्या जीवनशैलीमध्ये, या बदलत्या आहारशास्त्रामध्ये आपल्याला हृदयरोग असेल किंवा मग फुफ्फुसाचे आजार असतील, छातीचे आजार असतील, श्वसनाचे विकार असतील, या सर्वांवर यशस्वीपणे मात करता येईल?
2: जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. जंक फूड, फास्ट फूड टाळावं. दुसरी गोष्ट आहे, स्वतःचा ताणतणाव मॅनेज कसं करायचं हे शिकलं गेलं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे, एक्झरसाईज करणं खूप गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, धूम्रपान, मद्यपान, कुठलेही व्यसन टाळलं गेलं पाहिजे.
1: तर या चार पाच कीवर्ड्स खूप डॉक्टर साहेबांनी इथं चांगले आपल्याला सांगितलेले आहे. धूम्रपान टाळणं गरजेचं आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी आपण वेळ काढत असतो. सगळ्या गोष्टीसाठी आपल्याकडे वेळ असतो,
2: फक्त स्वतःसाठी वेळ नसतो.
1: स्वतःसाठी आणि व्यायाम करण्यासाठी मात्र आपल्याकडे वेळ नसतो. तर या जर दोन गोष्टी आपण पाळल्या तर भविष्यामध्ये जो आपला वेळ या रोगाला नीट करण्यासाठी किंवा उपचार करण्यामध्ये जाणार आहे हे जर टाळायचं असेल तर आत्तापासूनच आपण हृदयरोग असेल किंवा आपले श्वसनाचे विकार असतील, फुफ्फुसाचे विकार असतील, यासाठी आपल्याला व्यायामाला वेळ देणं गरजेचं आहे, आहारावर लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण जे आपल्याला वाईट त्याला वाईट सवय असंच म्हणतो मी, कारण त्यापासून आरोग्याला केवळ आणि केवळ धोका निर्माण होऊ शकतो, अशा सवयीसुद्धा आपण दूर करणं गरजेचं आहे. तर श्रोते हो, हे होते डॉक्टर विशाल रमेश वडगावकर, जे स्वप्नपूर्ती या स्वप्नपूर्ती हॉस्पिटल असेल किंवा मग निरामय हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना हृदयरोग असेल किंवा फुफ्फुसाचे आजार असतील या संदर्भात उपचार देखील करतात आणि त्या संदर्भात मार्गदर्शन देखील करत असतात. डॉक्टर साहेब, आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमचे जे श्रोते असतील अशांसाठी खूप छान माहिती आपण दिलेली आहे. याच संदर्भात जर आपल्या श्रोत्यांना डॉक्टर साहेबांकडून अधिक माहिती हवी असेल तर डॉक्टर साहेब आपला मोबाईल क्रमांक सांगावा.
2: मोबाईल क्रमांक आहे 74107 38589. मोबाईल क्रमांक माझा आहे 74107 38589.
1: तर श्रोते हो, हे होते डॉक्टर विशाल रमेश वडगावकर, जे धाराशिव या ठिकाणी आपली वैद्यकीय सेवा देत आहेत. डॉक्टर साहेब, जाता जाता आपले जे सगळे श्रोते आहेत अशा श्रोत्यांसाठी असं कोणतं गीत आपण सांगू शकाल जे तुम्हाला आवडतं आणि ते तुम्हाला इतरांना ऐकवण्यासाठी देखील आवडेल?
2: जीवन गाणे गातच राहावे.
1: सुंदर गीत डॉक्टर साहेबांनी सुचवलेलं आहे. उषा मंगेशकर यांच्या आवाजातील गीत आहे, राम लक्ष्मण यांचं संगीत आहे. तर निश्चितपणे जीवन गाणं आहे हे आपण गातच राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर डॉक्टर साहेबांनी जे सल्ले दिलेले आहेत ते सुद्धा पाळत राहणं खूप गरजेचं आहे. आपण अशाच कार्यक्रमात पुन्हा भेटणार आहोत रेडिओ तेरणा 90.4 FM. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळी राजा। बळी राजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तीर्णा 90.4 FM।
2: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आपण ऐकत आहे रेडिओ तीर्णा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात पुन्हा एका नव्या विषयासह मी आपल्यासमोर आलेलो आहे। मंडळी, शेती आणि आहारात मुगास अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। कडधान्य पिकांमध्ये अल्पावधीत तयार होणारे खरीप आणि उन्हाळी हंगामातील मूग हे महाराष्ट्र राज्याचे महत्त्वाचे पीक आहे। महाराष्ट्रात या पिकाखाली 7 लाख हेक्टर इतकं क्षेत्र येतं। विविध पीक पद्धतीत मूग पिकाचा समावेश केल्यानं जमिनीचा पोत टिकून राहतो, तो सुधारण्यासुद्धा मदत होते। मूग पिकाला पाणी कमी लागत असल्यामुळं आणि पर्यायाने पाण्याचा वापर कमी झाल्यानं जमीन चोपण अथवा पाणथळ होण्यापासून वाचवता येऊ शकते। या पिकाच्या मुळावरील गाठीतील रायझोबियम जीवाणू हवेतील नत्र शोषून घेत असल्यामुळं या पिकाची नत्राची गरज मोठ्या प्रमाणात परस्पर भागवली जाते। शिवाय या पिकानंतर घेण्यात येणाऱ्या पिकासाठी उत्तम ते जमिनीत गाडल्यास त्यापासून हिरवळीचे पीक घेतल्याप्रमाणे जमिनीचा कस सुधारू शकतो। मंडळी, मानवी आहाराच्या दृष्टीनं मुगास विशेष महत्त्व आहे। मुगामध्ये 20-25% प्रथिनं असतात आणि ही प्रथिनं तृणधान्यातील प्रथिनांना पूरक असल्यानं त्यांचा रोजच्या आहारात पुरेसा समावेश होणं गरजेचं आहे। गेल्या 2 दशकात मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता याच्यात वाढ झालेली असली तरी वाढत्या लोकसंख्येच्या मागणीनुसार त्याची मागणीही वाढतच राहणार आहे। याबाबतीत महाराष्ट्रातील मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवायची असेल तर सुधारित पद्धतीनं मूग पिकाची लागवड करणं हे अत्यंत गरजेचं आहे। कोणत्याही पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन काढायचं असेल तर प्रामुख्याने अधिक वाण देणाऱ्या वाणांची निवड आपण करणं गरजेचं आहे। योग्य प्रकारच्या जमिनीची निवड आणि पूर्व मशागत, बियाण्याचे प्रति हेक्टरी पुरेसे आणि योग्य प्रमाण, वेळेवर पेरणी, रासायनिक खतांचा शिफारसित वापर, वेळीच तण नियंत्रण, आवश्यकतेनुसार पाणी पुरवठा, रोग आणि किडींचं प्रभावी नियंत्रण या बाबींना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तर बियाण्यांचं प्रमाण आणि लागवडीचं अंतर बघूयात। उन्हाळी हंगामासाठीचं हे प्रमाण आहे। कालावधी आहे 60-65 दिवस। लागवडीची पद्धत आहे सरीवरंबा। हेक्टरी बियाणे लागू शकतं 20-25 किलो। उन्हाळी हंगामासाठी शिफारस केलेले वाण ज्याच्यामध्ये वैभव, फुले M2, पुसा 93-51, पुसा विशाल, SLM 668, HUM 1, पंत, मूग 5, सम्राट या शिफारसीत केलेले नवीन वाण आपण याच्यामध्ये घेऊ शकतो। या पिकास 21-25 अंश सेल्सिअस तापमान चांगलं मानवतं, तसेच 30-35 अंश सेल्सिअस तापमानादेखील हे पीक चांगलं येऊ शकतं। खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात स्वच्छ सूर्यप्रकाश, ऊन हवामान यामुळे मुगांवर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून येतो। परिणामी आपण अधिकचं उत्पादन उन्हाळी हंगामात घेऊ शकतो। आता पूर्व मशागतीच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत। खरीप रब्बी पिकाचे जमिनीवर पडलेले अवशेष पालापाचोळा वेचून घेऊन जमीन स्वच्छ करावी। जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या 2 पाळ्या करून जमीन भुसभुशीत करावी। उन्हाळी मुगास पाण्याच्या पाळ्या देण्यासाठी योग्य अंतरावर सारा अथवा सरीवरंबा पद्धतीचा अवलंब करावा। रांद बांधणी करावी। जमिनीच्या उताराला काटकोनात सारे अथवा सऱ्या पाडणं गरजेचं आहे। पेरणीची वेळ मंडळी बघणं खूप गरजेचं आहे। तर सर्वसाधारणपणे उन्हाळी मुगाची पेरणी 20 फेब्रुवारी ते मार्च महिन्यादरम्यान आपण करू शकतो। पेरणीस फार उशीर करू नये, अन्यथा पीक मान्सूनच्या पावसात सापडण्याची शक्यता असते। त्या अगोदर आपलं पीक कसं येऊ शकतं यासंदर्भात शेतकरी बांधवांनी वेळेचा मेळ घालणं खूप गरजेचं आहे। बियाण्याचं प्रमाण आपण बघणं गरजेचं आहे। याच्यामध्ये पिकाच्या अपेक्षित उत्पादन मिळवण्याच्या दृष्टीनं हेक्टरी रोपाची संख्या योग्य प्रमाणात आवश्यक आहे। त्यासाठी प्रति हेक्टर बियाण्यास प्रमाणात पुरेसे आणि योग्य वापरणं महत्त्वाचं आहे। जमीन योग्य ठरते, चोपन पांथळ क्षारयुक्त जमिनीत हे पीक चांगले येत नाही, तसेच आम्लयुक्त जमिनीत मुळावरील रायझोबियम जीवाणूंच्या गाठींची वाढ होत नसल्यामुळे रोपे पिवळी पडतात आणि उत्पादनात घट येऊ शकते. सर्वसाधारण 6.5 ते 7.5 सामू असलेली जमीन या पिकाला योग्य असते. हवामानाच्या संदर्भात मंडळी यानंतर आपण बघणार आहोत. या पिकास 21 ते 25 सेल्सिअस तापमान अधिक मानवतं, तसेच 30 ते 35 सेल्सिअस तापमानात हे पीक चांगलं येऊ शकतं. खरीप हंगामाच्या तुलनेत आपण या उन्हाळी हंगामात याचं जास्तीचं उत्पादन घेऊ शकतो. बियाण्यांची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यापूर्वी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 2 ग्रॅम थायरम अधिक 2 ग्रॅम कार्बन डायझेम या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी, किंवा जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात लावणं गरजेचं आहे. यानंतर जीवाणू संवर्धनामध्ये नत्र स्थिर करणारे रायझोबियम, जपानिकम व स्फुरद विरघळवणारे PSB प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास देणं गरजेचं आहे. खताच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट 10 ते 15 गाड्या प्रति हेक्टरी याप्रमाणे पेरणीच्या अगोदर शेवटच्या कुळवणीच्या वेळी पसरणं गरजेचं आहे. यामुळे जमिनीत ते चांगलं मिसळलं जाऊ शकतं. अशा जमिनीत या पिकाची जोमदार वाढ होऊ शकते. पेरणी करताना मूग पिकास 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद प्रति हेक्टर या प्रमाणात देणं गरजेचं आहे. आंतरमशागत किंवा पीक सुरुवातीपासून तणविरहित ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे, आवश्यक बाब आहे. कोळप्याच्या सहाय्याने पीक 20 ते 25 दिवसाचे असताना पहिली आणि 30 ते 35 दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करणं गरजेचं आहे. गरजेनुसार 1 ते 2 खुरपण्या वेळीच देणं गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. उन्हाळी मुगाकरिता वेळेवर पाण्याच्या पाळ्या देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उन्हाळी मुगाचा कालावधी उन्हाळ्यात येत असल्यानं ओलिताच्या साधारणपणे 5 ते 6 पाळ्या इतकं पाणी देणं गरजेचं आहे. पीक पेरणीच्या पाण्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे साधारणतः 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं पाण्याची पाळी देणं गरजेचं आहे. यासाठी शेताची रानबांधणी व्यवस्थित करावी. या पिकाला फुले येत असताना आणि शेंगा भरताना ओलाव्याची कमतरता भासू देऊ नये, तसेच पीक 50 दिवसाचे झाल्यानंतर पाणी तोडावे, जेणेकरून पीक एकाच वेळी पक्वतेस येऊन उत्पादनात वाढ होऊ शकते. मंडळी, सामान्यतः खरीपाच्या तुलनेत उन्हाळी मुगावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येतो, मात्र उन्हाळ्यातील कोरड्या आणि अधिकच्या तापमानात मुगावर प्रामुख्याने पिवळा विषाणू रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. या विषाणूचा प्रसार पांढऱ्या माशीद्वारे होत असतो. या रोगामुळे झाडाची वाढ खुंटते. प्रादुर्भावग्रस्त झाडांच्या कोवळ्या पानांवर पिवळसर लहान रंगाचे ठिपके दिसतात. थोड्याच दिवसात पानांच्या बऱ्याचशा भागावर अनियमित आकाराचे पिवळे चट्टे दिसू लागतात. काही दिवसांनी पाने संपूर्ण पिवळी पडून गळून जातात. याच्या नियंत्रणासाठी आपण डायमेथियत 30% प्रवाही 10 मिली किंवा इमिडाक्लोरोपीड 17% प्रवाही 2 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. गरजेनुसार 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं दुसरी फवारणी करणं गरजेचं आहे. तर मंडळी, या चालू उन्हाळी हंगामामध्ये किंवा मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत आपण उन्हाळी मुगाची यशस्वी लागवड करू शकतो. ही लागवड करत असताना आत्ता ज्या बाबी आपण ऐकलेल्या आहेत या बाबींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करणं खूप गरजेचं आहे. आणि या बाबी जर आपण व्यवस्थित पाळल्या तर या उन्हाळी हंगामामध्ये आपण उन्हाळी मुगाचे पीक चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो आणि चांगलं उत्पादन मिळवू शकतो. त्याचबरोबर याला बाजारपेठसुद्धा चांगली मिळू शकते. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी इथंच थांबतो आहे. पुन्हा आपण भेटणारच आहोत एका नव्या विषयासह. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती,

0: महिला आरोग्य विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमातील आजचा चित्रपट आहे गुलशन कुमार निर्मित आणि दिग्दर्शित 1995 साली प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट बेवफा सनम। मित्रांनो, बेवफा सनम हा हिंदी चित्रपट सृष्टीमधील सर्वाधिक लोकप्रिय गीत असलेला चित्रपट ठरलेला आहे। 1995 साली बेवफा सनम या चित्रपटातील गीतांनी एक नवा रेकॉर्ड त्यावेळेस तयार केला होता। या चित्रपटातील संगीताच्या जवळपास 1 कोटीच्या वर ह्या कॅसेट्स त्यावेळेस विकल्या गेल्या होत्या आणि त्या काळचा ब्लॉकबस्टर असा हा म्युझिकल हिट असलेला चित्रपट होता। गुलशन कुमार यांनी 1980 साली टी सिरीजची स्थापना केली होती, परंतु खऱ्या अर्थानं त्यांना या इंडस्ट्रीमध्ये टिकण्यास आणि टी सिरीज वाढवण्यासाठी जी महत्वाची मदत झाली ती या बेवफा सनम या अल्बममुळं। बेवफा सनम या चित्रपटाचं लेखन केलं होतं सतीश भौमिक यांनी। तर आज ऐकूयात बेवफा सनम या ब्लॉकबस्टर म्युझिकची सुपरहिट गाणी।

मित्रांनो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात बेवफा सनम या चित्रपटातील गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

मित्रांनो, या चित्रपटाच्या कथेकडे थोडंसं बघूयात. सुंदर नावाचा युवक शीतल नावाच्या आपल्या प्रेयसीवर खूप प्रेम करतो, पण ती गोष्ट शीतलच्या वडिलांना मान्य नाही. त्यांचा या गोष्टीला प्रचंड असा विरोध आहे. याच कारणांमुळे एके दिवशी सुंदर शीतलच्या घरी जातो आणि त्या ठिकाणी शीतलची आई त्याला मृतावस्थेत आढळून येते. याचा सर्व आरोप त्यानंतर सुंदरवर लावला जातो आणि सुंदरला जेलमध्ये टाकण्यात येते. पण एके दिवशी एका चिठ्ठीच्या माध्यमातून शीतलच्या लग्नाची बातमी ही सुंदरच्या कानावर पडते. त्यानंतर सुंदर जेलमधून फरारी होतो आणि लग्नामध्ये जाऊन तो शीतलवर गोळ्या झाडतो आणि त्याच्यात तिचा मृत्यू होतो. सरते शेवटी सर्व तथ्य शोधली जातात आणि सुंदरची सजा माफ होते. अशी ही या बेवफा सनमची कथा होती. परंतु 1995 साली रिलीज झालेल्या चित्रपटामध्ये अनेक अफवांचं वादळ देखील त्यावेळी सुटलं होतं. ते वादळ असं होतं की पाकिस्तानचे जे सुफी गायक आहेत अताउल्ला खान यांच्या संदर्भात ही गोष्ट आहे, अशा पद्धतीच्या अफवा त्यावेळी पसरवल्या गेल्या. 1995 साली फिल्मी विश्व असेल किंवा इतर ज्या चर्चा होत्या किंवा ज्या अफवांना ऊत आला होता त्याच्यामध्ये अताउल्ला खान हे प्रामुख्याने चर्चिले गेले. आणि याच सर्व बाबींचा मोठा फायदा या चित्रपटाला यशस्वी करण्यामध्ये गुलशन कुमार यांना करून घेता आला. या चित्रपटातील जी काही गीतं होती त्याच्या चाली बऱ्याच अंशी अताउल्ला खान यांनी देखील संगीतामध्ये दिग्दर्शित केलेल्या होत्या. हे सगळे विवाद जरी असले तरी 1995 साली हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि या चित्रपटातील संगीतानं सर्वांनाच प्रभावित केलं. तेव्हा ऐकूयात बेवफा सनम या चित्रपटातील सुपरहिट गीत.

मित्रांनो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात बेवफा सनम या चित्रपटातील गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत राहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: ऐसा बिछड़ा वो मुझको ना दोबारा मिला।
1: मित्रांनो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात बेवफा सनम या चित्रपटातील गीत आपण ऐकत आहात। आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

बेवफसनम या चित्रपटाला संगीत दिलं होतं निखिल विनय आणि अमर उत्पल यांनी. तर या चित्रपटातील गीत गायली होती अनुराधा पौडवाल, सोनू निगम, उदित नारायण, ज्वाली मुखर्जी आणि नितीन मुकेश यांनी. उत्कृष्ट संगीताला उत्कृष्ट गायनाची या चित्रपटामध्ये जोड मिळाली. खऱ्या अर्थानं या चित्रपटातील संगीताचा फायदा झाला तो सोनू निगमला. सोनू निगमने जवळपास या चित्रपटातील 4 गीतं गायली, जी चारही गीतं आजही लोकांच्या ओठांवर असतात. या चित्रपटातील गीतांमुळेच सोनू निगम हा गायक घराघरांमध्ये पोहोचला.

बेवफा सनम या चित्रपटामध्ये प्रामुख्याने दिसले गुलशन कुमार यांचे धाकटे बंधू कृष्णन कुमार, शिल्पा शिरोडकर, अरुणा इराणी, रीमा लागू असराणी, किरण कुमार, सदाशिव अमरापूरकर, शक्ती कपूर, सतीश शहा

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि मी आरजे प्रगती आपल्या सोबत हजर झाली आहे आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बिग स्टार शो. श्रोते हो, आपण भरभरून प्रतिसाद आणि प्रेम बिग स्टार शोला देत आहात. असंच प्रेम पुढेही राहू द्या आणि ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. तर श्रोते हो, आजचा बिग स्टार देखील खूप खूप जास्त स्पेशल आहे. 90s मध्ये तो सगळ्यांचाच फेवरेट राहिलेला आहे आणि असा जो माणूस आहे तो आपण आज त्याचा जीवन प्रवास उलगडणार आहोत आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. चला तर सुरुवात करूयात बिग स्टार शोला. मंडळी, आवाज ही माणसाला ईश्वराने दिलेली एक अनमोल देणगीच आपण म्हणू शकतो. याच आवाजाच्या दुनियेमध्ये अनेकांचे योगदानही तितकंच महत्वाचं ठरतं. परंतु एक दैवी प्रतिभा कोणाकोणाच्या भाग्यात असते, शेवटी एक नशिबाची झालर असतेच. पण याच आवाजाला मेहनत आणि स्वकर्तृत्वाची जोड मिळाली तर तो आवाज जनसामान्यांचा होऊन जातो आणि तो इतरांच्याही भावभावना अनेक मनोलहरी आपल्याशा आहेत ही जाणीव निर्माण करतो. असाच गेली 3 दशके आपल्या मनावर रुंजी घालणारा, अधिराज्य करणारा मनमोहक आवाज म्हणजे उदित नारायण. आणि याच उदित प्रवासाची रंजक कहाणी आपण आज अनुभवणार आहोत. तर श्रोते हो, आजचे आपले बिग स्टार आहेत बिग बिग बिग स्टार उदित नारायण.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत उदित नारायण। नारायण यांनी 1980 मध्येच आपल्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली। प्रथमतः त्यांची दखल संगीतकार राजेश रोशन यांनी घेतली। त्यांनी उदित यांना 1920 या चित्रपटासाठी पार्श्वगायन करण्यास सांगितलं। नारायण यांना गायक मोहम्मद रफी यांच्या सोबत गीत गायनाची संधी देखील मिळाली। त्यांनी देवानंद यांच्यासाठी देखील गीत गायले। त्यानंतर त्यांचे पहिले युगुल गीत सन्नाटा या चित्रपटासाठी त्यांनी गायले आणि त्यानंतर 1983 मध्ये बड़े दिलवाला सह अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजी प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत बिग बिग बिग स्टार सुपरस्टार सिंगर उदित नारायण। तर श्रोते हो, याच दरम्यान उदित यांनी ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांमध्ये लता मंगेशकर यांच्यासोबत गीतं गायली। यानंतर उदित नारायण यांनी कह दो प्यार हे या चित्रपटामध्ये किशोर कुमार यांच्यासोबत आणि त्यानंतर सुरेश वाडकर यांच्यासोबतही गीतं गायली। त्यांना बप्पी लहरी यांनीही गायनाची संधी दिली, परंतु म्हणावं तसं यश त्यांच्या हाती लागत नव्हतं। पण म्हणतात ना, एक संधी मात्र आपल्याला यशाची दारं उघडून देऊ शकते, आणि असंच उदित नारायण यांच्या बाबतीत घडलं सुद्धा। ते काय आहे जाणून घेऊयात थोड्याच वेळात।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. ज्याचं नाव आहे बिग स्टार शो. 99705900 या क्रमांकावरती तुम्ही मला आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटतोय हे लाईव्ह मध्ये देखील सांगू शकताय. तर मंडळी, उदित नारायण यांच्या फिल्मी करिअरमध्ये एक महत्वपूर्ण टप्पा आला. तो 1988 साली जेव्हा संगीतकार आनंद मिलिंद यांनी उदित यांना अलका याज्ञिक यांच्यासोबत कयामत से कयामत तक या चित्रपटांमधून सर्व गाणी गाण्याची संधी दिली. याच चित्रपटामुळे उदित नारायण यांना हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये एक नवीन ओळख मिळाली. कयामत से कयामत तक ने लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड्स ब्रेक केले आणि हिंदी सिनेसृष्टीला मिळाला एक नवा आवाज उदित नारायण यांच्या रूपाने. आणि इथूनच उदित यांचा खरा प्रवास सुरू झाला.

वेलकम बैक आरजे प्रगति सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा आणि आजचे आपले बिग स्टार आहेत 90s चे सुपरस्टार सिंगर उदित नारायण यांचा जीवन प्रवास आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय. उदित नारायण यांच्या गायकीने खरं तर 90 दशक हिंदी सिनेमातील गीतांनी अजरामर करून सोडलं. याच काळात संगीताने अनेक टप्पे पार केले. याच काळात नदीम श्रवण, आनंद मिलिंद, जतीन ललित, आदेश श्रीवास्तव, AR रहमान यांच्यासारखे संगीतकार उदयास आले आणि 90s दशक खऱ्या अर्थानं या सर्वांनी अविस्मरणीय केलं. याच काळातील आलेला

आशिकी कोण विसरेल, परंतु या चित्रपटात उदित यांच्या वाट्याला फक्त एकच गीत आलं, तेही उदित यांनी सुपरहिट करून दाखवलं।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेना 90.4 एफएम वरून 9970590 या क्रमांकावरती. तुम्ही मला आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटतोय हे मला सांगू शकाय लाईव्ह मध्ये देखील. आता तुम्ही हा कार्यक्रम ऐकत असाल तरी देखील तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करून हा कार्यक्रम कसा वाटतोय हे सांगू शकताय. मंडळी, 1990 मध्ये उदित यांची स्पर्धा होती, ती प्रामुख्यानं कुमार सानू यांच्यासोबत, आणि इतरही गायक होते त्यामध्ये अभिजित, सोनू निगम यांचाही उल्लेख करावा लागेल. आता प्रत्येक फिल्म फेअरच्या स्पर्धेत दोनच नावं प्रामुख्याने घेतली जायची आणि ती म्हणजे कुमार सानू आणि उदित नारायण. परंतु कुमार सानू यांनी सलग 5 वेळा फिल्मफेअर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. यानंतर उदित नारायण यांनीही 5 वेळेस फिल्मफेअरचा पुरस्कार पटकावला. याच सोबत त्यांना राष्ट्रीय पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आणि आजचा आपला बिग स्टार खूप जास्त स्पेशल आहे, कारण आजचे आपले सुपरस्टार सिंगर आहेत ते 90s मधले हिट सुपरस्टार राहिलेले आहेत. यांचा जीवन प्रवास म्हणजेच उदित नारायण यांचा जीवन प्रवास आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय. उदित नारायण यांनी अनेक म्हणजे 90s दशकातील सर्वच आघाडीच्या नायकांसाठी पार्श्वगायन केलं. परंतु जशी उदित नारायण यांची सुरुवात आमिर खान यांच्या सोबत झाली होती, त्यानंतर सर्वाधिक हिट गाणी त्यांनी आमिर खान सोबतच दिली आणि ते खऱ्या अर्थाने आमिरचा आवाज बनले. यामध्ये दिल जो जीता वही सिकंदर, राजा हिंदुस्थानी, मन या चित्रपटांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. यामध्ये पहला नशा या जतीन ललित यांच्या संगीत दिग्दर्शनातील गीतानं उदित नारायण यांना स्टार्डम दिलं हे मात्र निश्चित.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि हा शो तुम्ही ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आणि अशीच सदाबहार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ तेरणाचा ऍप डाउनलोड करायचा आहे, कारण तुम्ही याचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही. तर आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय सुपरस्टार सिंगर उदित नारायण यांचा प्रवास. उदित नारायण यांना 5 फिल्मफेअर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यामध्ये पहिला फिल्मफेअर त्यांना मिळाला QS क्यूटी मधील पापा कहते है या गाण्यासाठी. दुसरा फिल्मफेअर मिळाला मेहंदी लगा के रखना या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटासाठी. यानंतर आमिरचा राजा हिंदुस्तानी यामधील परदेसी या गाण्यासाठी. त्यानंतर हम दिल दे चुके सनम, चांद छुपा आणि 2002 साली प्रदर्शित झालेल्या लगान मधील मिटवा या गाण्यासाठी. परंतु उदितच्या सर्वच गीतांना प्रेक्षकांनी मात्र सदैव पुरस्कार दिले.

वेलकम बैक आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत उदित नारायण. मंडळी एखाद्या कलाकारासाठी केवळ लोकाश्रय हाच महत्वाचा नसून त्याची नोंदही पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली तर तो आणखीनच कलेला वाहून घेतो. उदित यांच्या नावावर एकूण 3 राष्ट्रीय पुरस्कार आहेत. यामध्ये 2001 साली दिल चाहता आहे आणि लगनसाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर 2002 जिंदगी खूबसूरत है या गीतासाठी आणि 2004 साली स्वदेश मधील ये तारा वो तारा या गीतासाठी त्यांना तिसरा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आपण एकदा हात रेडिओ उतरणा 90.4 एफएम आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत बिग स्टार शो या कार्यक्रमात 9970509 या क्रमांकावरती तुम्ही मला हा बिग स्टार शो आपला कसा वाटतोय हे सांगू शकताय लाईव्ह मध्ये देखील. हा कार्यक्रम तुम्ही आत्ता ऐकत असाल तरी देखील तुम्ही मला व्हॉट्सअप करून नक्कीच सांगू शकता. श्रोते हो, उदित नारायण यांनी भारतात आणि परदेशात जाऊन अनेक स्टेज शो देखील केलेत. याचप्रमाणे स्क्रीन व्हिडिओकॉन MTV बेस्ट व्हिडिओ अवॉर्ड प्राईड ऑफ इंडिया गोल्ड अवॉर्ड याचा समावेश आहे. 2010 मध्ये नारायण यांनी मधुश्री सोबत वेन हॅरी ट्राईज टू मॅरी या इंग्रजी चित्रपटासाठी देखील गायन केलं. याचबरोबर अनेक भाषांशिवाय नेपाळीमध्ये सुद्धा नारायण यांनी विपुल गायन केलंय.

क्लिक स्टार शो ऐकता तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहे द सुपरस्टार 90s हिट सुपरस्टार उदित नारायण यांच्यावरती. उदित नारायण यांची संगीत साधना ही खऱ्या अर्थानं एका सच्चा कलाकाराची आहे. उदित यांनी हिंदी सिनेमातील सर्वच नायकांसाठी अप्रतिम गाणी गायली. यामध्ये आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, गोविंदा, सैफ, ऋतिक रोशन यांच्यासह अनेक नवोदित कलाकारांसाठी अप्रतिम गाणी त्यांनी गायली आहेत. त्यांचं प्रत्येक गाणं हे रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतं.

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सुपरस्टार सिंगर उदित नारायण. उदित यांचा एकूणच प्रवास हा सर्वांनाच प्रेरित करणारा असाच आहे. एक अतिशय मृदू स्वभावाचं मन मिळाऊ व्यक्तिमत्व म्हणजे उदितजी. उदित यांना अनेक नागरी पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले. यामधील नेपाळमधील सर्वोच्च नागरी सन्मान, 2016 मध्ये भारत सरकारकडून तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण, मध्य प्रदेश सरकारचा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार, याचबरोबर पद्मश्री, महाराष्ट्र रत्न पुरस्कार, मुंबईतील डॉक्टर आंबेडकर पुरस्कार, BIFA पुरस्कार यांनीही गौरवण्यात आले. त्यामुळे उदित यांच्या गायकीला खऱ्या अर्थानं एक लोकगायकाचं देखील वलय प्राप्त झालं. सरळ, संयमी, एक साधा आणि आपल्या कलेला समर्पित असा कलाकार मिळणं मोठा अवघड. म्हणून उदित नारायण आहेत आजचे आपले बिग स्टार.

नोटवरती मी आरजी प्रगती बिग स्टार शो मध्ये इथेच थांबते. आजचा आपला एपिसोड बिग स्टार शोचा कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970500 या क्रमांकावरती. आजचे आपले बिग स्टार होते सुपरस्टार सिंगर उदित नारायण. तर भेटूयात पुढील बिग स्टार सोबत आपल्या रेडिओ तेरणावरती. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून। दुपारचे 1:06 होत आहेत। व्हॉट्सअपवर माझी गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये। तर सर्व श्रोत्यांचा पुन्हा एकदा आपल्या व्हॉट्सअपवर माझी गाणी या कार्यक्रमात स्वागत करते। आणि आज आहे 6 मे, राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी आहे। दरवर्षी 6 मे रोजी ही साजरी केली जाते। कोल्हापूर संस्थानाचे लोकप्रिय राजे, थोर समाजसुधारक आणि रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज सामाजिक समता, शिक्षण आणि मागासवर्गीयांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी दिलेलं योगदान हे अविस्मरणीय आहे। त्यांचा कार्यकाळ जो आहे तो 1894 ते 1922 कोल्हापूर संस्थानमध्ये झालाय। आणि त्यांची ओळख ही लोकराजा, समाजसुधारक, रयतेचे कैवारी, समतेचे पुरस्कर्ते आहेत। आणि शाहू महाराजांची महत्त्वाची कार्य जी आहेत ती खरं तर सामाजिक समता, जातीभेद आणि अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला आहे। शिक्षण सर्वांसाठी शिक्षणाची त्यांनी सोय केली आहे। मागासवर्गीयांसाठी वसतिगृहे स्थापन त्यांनी केली आहेत। आरक्षण 1902 सरकारी नोकऱ्यात मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण त्यांनी लागू केलं। शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि शेती सुधारणेसाठी विशेष त्यांनी प्रयत्न केलेत। त्यांच्या स्मृतिदिनी महाराष्ट्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांच्या कार्याला आणि विचारांना अभिवादन केलं जातं। त्यांचं कार्य आजही आपल्या समतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतं। अशा या थोर महान लोकराजाला रेडिओ तेरणाकडून देखील विनम्र अभिवादन।

चला तर पुन्हा एकदा महाराजांना वंदन करून वळूयात फरमाईशकडे. तर व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात 9970509 क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं तुम्ही मला पाठवू शकताय. तर यानंतरची फरमाईश घेऊयात. पहिली फरमाईश आपण घेतो आहे ती फरमाईश आहे आपले जे श्रोते आहेत ते म्हणतात, नमस्कार प्रगतीताई, शुभदुपार. रेडिओ तरणामधील सर्व श्रोत्यांना नमस्कार. विष्णू प्रल्हाद बैकर, राहणारं उमरगा, कोर्ट तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर येथून माझे मित्रमंडळी माधव गोरेवार, वनेखा पठाण, माधव मठपती, शिवाजी गायकवाड, शादुल पठाण, चांद मिर्जा, बाबूराव कोंबले, चाचा शेख, अनिल मोगले, खंडू बैकरे, काशीनाथ तम्मलवार, हाजी शेख, अफसाना शेख, अशी आमची टीम मेन्सवेअर अहमदपूर येथे टेलर काम करत असताना आपल्या रेडिओ तरणाचा कार्यक्रम आम्ही ऐकत असतो. उन्हाळा खूप आहे तरी पण आपला रेडिओ तरणा कार्यक्रम ऐकत असताना आताही आपला आवाज आमचं मन मोहून टाकतो. थँक्यू सो मच सर. आणि म्हणूनच आज आमच्या सर्व मित्रमंडळींना आज एक गीत ऐकायचं आहे, ते आहे करण अर्जुन या चित्रपटातील गीत आहे. आणि सर्वांनाच माहिती आहे, सर्वांचाच आवडीचा देखील चित्रपट असू शकतो, तो कोणाचा नसेल तरी पण असू शकतो, कारण की त्याच्यातली गाणी सर्वांना आवडतात. त्याच्यामध्ये आपल्याला SRK आणि सलमान खान यांची जोडी दिसते. कुमार शानू, उदित नारायण यांनी आणि अलका याज्ञिक यांनी हे गीत गायलेलं आहे. राजेश रोशन यांचं म्युझिक आहे, इंदिवर यांचं गीत आहे. ऐकूयात आपले जे नियमित श्रोते आहेत विष्णू प्रल्हाद बैकर सर आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला, यानंतरची फरमाईश घेऊयात. माझं खूप आवडीचं गीत आहे हे, मला खूप आवडतं गीत, का माहिती नाही पण एक फिलिंग देऊन जातं असं गीत आहे पुकार या चित्रपटातील. आणि ते गीत पाठवलं आहे शिवाजी उकंडे सरांनी, मंगळूर तालुका कळंब, आपले नियमित श्रोते आहेत. आज बऱ्याच दिवसांनी जे मला खूप भावतं गीत असं त्यांनी पाठवलं. थँक्यू सो मच सर. ऐकूयात आपले नियमित श्रोते शिवाजी उकंडे सर, मंगळूर तालुका कळंब यांची व्हॉट्सअप फरमाईश.

पुकार या चित्रपटातील सुंदर असं गीत होतं आणि मला फार आवडतं हे गीत. तर पुढची फरमाइश आहे ती आहे डी जे अनिश यांची कवठे महांकाळ येथून. ते म्हणत आहे ते रेडिओ त्यांना ऐकत आहे आणि आज मला एक गीत ऐकायचं आहे. बाजीगर या चित्रपटातील गीत आहे. विनोद राठोड अलका याज्ञिक यांनी हे सुंदर असं गीत गायलेलं आहे. छान असं गीत पाठवलं आहे. बाजीगर या चित्रपटात शाहरुख खान एक वेगळ्या भूमिकेत आपल्याला दिसतात, म्हणजे खरं तर विलनच्या भूमिकेत थोडेसे आपल्याला ते दिसून येतात. पण चित्रपट फार गाजला आहे, सुपर डुपर हिट ठरला आहे, गाणी देखील तेवढीच गाजली आहेत. ऐकूयात आपले नवीन श्रोते आहेत डी जे अनिश कवठे महांकाळ येथून यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाइश.

पुढची फरमाईश घेऊयात, सुंदर अशी गीतं येतात, अशीच गीतं येणं भाग आहे. कारण की मी म्हणत असे की 30-30 गाणी न देता वेगळी देखील गीतं देत चला तुम्ही, जेणेकरून फरमाईश मला पूर्ण करताना छान देखील वाटेल. तर फरमाईश तर सगळ्यांच्याच पूर्ण करणार आहे. सगळ्यांनीच कसं म्हणावं की आमची घ्या फरमाईश, आमची घ्या. सर्वांच्याच एक एक झालं की फरमाईश पूर्ण होतील की नाही. एक फरमाईश पूर्ण, एक गाणं 2-3 मिनटाचं तुमचं देणं, किंवा मग एकच कडवं तरी देऊन मग सर्वांच्या फरमाईशी पूर्ण करता येतील ना. त्यामुळे कधी घेताय, केव्हा घेताय असं म्हणत जाऊ नका. मला माहिती आहे आपल्या श्रोतांच्या फरमाईशी कोणत्या घेतल्या नाही, किती दिवसांनी कुठल्या श्रोतांनी फरमाईश केली आहे हे मला नक्कीच माहिती असतं. त्यामुळे तुम्ही घाई करत चला नका. एक गाणं झाल्यानंतरच आपली फरमाईश पूर्ण होणार आहे हे लक्षात ठेवा. चला तर पुढची फरमाईश घेऊयात. ग्रुपिष्ट ग्रू हे ग्रुप कसं लिहिलं मला हे समजलंच नाही सरांचं. जे श्रोते आहेत पहिल्यांदा फरमाईश पाठवत आहेत. ग्रुपिंग काय असं असं काहीतरी लिहिलं आहे सर तुमचं, ते मराठीत समजत नाही आहे सर. तर कुठला तरी ग्रुप आहे असं म्हणत आहेत ते. बाळू मुलाणी, शकील शेख, अस्लाम शेख, मारुती लवटे, दरू मिसाळ, त्यांना आज मोहरा या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे असं म्हणत आहेत. मुक्काम पोस्ट सुस्ते, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथून. आज त्यांनी पहिल्यांदाच आय थिंक सो ह्याच्या आधी फरमाईश पाठवली आहे पण पूर्ण नाही झाली आहे. पण नवीन श्रोते आहेत तर नक्कीच सर थँक्यू सो मच सर, तुम्ही रेडिओ त्यांनासोबत कनेक्ट झालात. आणि असंच ऐकत चला आणि आनंद घेत चला आपल्या रेडिओ त्रणाचा. ऐकूयात बाळू मुलाणी सर, जे पहिल्यांदा फरमाईश पाठवतात, आणि त्यांच्यासोबत जे त्यांच्या सर्व मित्रपरिवार आहे यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश. आपले नियमित श्रोते ज्यांचा बुधवार असतो असे आपले श्रोते आहेत अनंत कुलकर्णी दौंड पुणे महाराष्ट्र इथून, आणि त्यांच्यासोबत सर्व मित्र देखील त्यांनी सांगितलेले आहेत की आहेत म्हणून. त्यामध्ये त्यांचे मित्र आहेत कुबेर मस्के सर, समाधान दादा, हिरामन खिराडे, ओमप्रकाश गीते सर, दत्ता कदम, अंगद मिसाळ, अमोल कांबळे, रफिक इनामदार, अंगद मिसाळ आणि सर्व मित्र परिवार. तर हक्काचा वार असतो माझा बुधवार, तर आज त्यांना उदित नारायण, सपना मुखर्जी यांच्या आवाजातील गीत ऐकायचं आहे आणि तिलक हा चित्रपट आहे. हे गीत देखील पहिल्यांदा आपण ब्रॉडकास्ट करणार आहोत आणि आनंद मिलिंद यांचं म्युझिक, समीर यांचं गीत ऐकूयात. आपले नियमित श्रोते अनंत कुलकर्णी सर आणि त्यांच्या मित्रपरिवाराची व्हॉट्सअप फरमाईश.

चला पुढची फरमाईश घेऊयात. बऱ्याच दिवसानंतर ज्यांची फरमाईश आली आहे, आपले श्रोते नियमित श्रोता आहेत ते देखील. हाय हॅलो नमस्कार मॅडम, नमस्कार सर. मी ऑनलाईन आहे सध्या, ऐकत आहे दररोज न चुकता आपला रेडिओ तरणाचे कार्यक्रम ऐकत असतो, मग ते संध्याकाळी असो किंवा सकाळी. व्हॉट्सअप फरमाईश असो किंवा बिग स्टार शो किंवा थीम असो, स्वर बहार सर्व कार्यक्रम ऐकत असतो. खूप छान कार्यक्रम होतात. रेडिओ तेरणाला म्हणून मी भरपूर दिवसांपासून फॅन आहे रेडिओ तेरणाचे व आपल्या गोड आवाजाच्या. आणि तसंच सिद्धिविनायक कारखाना खामसवाडीमधील सर्व श्रोते तुमचा कार्यक्रम केव्हा चालू होईल याची वाट बघत असतात, म्हणून तेरणा रेडिओ सर्वांचा आवडता विषय ठरला. थँक्यू सो मच सर. आणि प्रत्येक 8 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी मी फरमाईश टाकत असतो, पण दररोज रेडिओ तेरणा ऐकत असतो आणि कार्यक्रम एन्जॉय करत असतो. थँक्यू सो मच सर. श्रोते आहेत गायकवाड साहेब, विजय मेदने सर, तसंच माळकर अशोक सर, कोळीअप्पा, देवकर अंगद, कुलकर्णी सर, आणि तसंच विकास राजेंद्र कसबे, मुक्काम पोस्ट मोहा, भीमनगर मोहा, खामसवाडी, सिद्धिविनायक परिवार कारखाना. आज आम्हाला सुंदर असं एक गीत ऐकायचं आहे, तर नक्कीच फरमाईश पूर्ण करूयात विकास कसबे सर यांची आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारांची. जे त्यांना गीत ऐकायचं आहे, पती पत्नी और तवायफ या चित्रपटातील गीत, मोहम्मद अजीज साहेबांचा आवाज, सलमा आगा या देखील दिसतात आपल्या पडद्यावरती, आणि एल्पींचं म्युझिक, आनंद बक्षांचं गीत ऐकूयात. आपले जे श्रोते आहेत विकास सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: अपने कहता हाथ रेडियो तेरना 90.4 FM आणि यानंतरची फरमाईश देखील सुंदर अशा गीतासाठी चित्रपट फार गाजलेला आहे तो म्हणजे खुदा गवाह या चित्रपटातील गीत। पुन्हा एकदा मोहम्मद अजीज साहेबांचा आवाज आणि कविता कृष्णमूर्ती यांचा यल्पींचा म्युझिक आनंद बक्ष यांचं गीत। श्रोते आहेत आपले ते म्हणजे नियमित श्रोते आहेत आपले अंकुश सावत, गजानन जुमडे, कृष्णा सावत, प्रवीण जुमडे, माळबोरगाव, तालुका किनवट, जिल्हा नांदेड येथून। सर म्हणतात आज मी बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवली आहे तर नक्कीच आज फरमाईश पूर्ण करा। तर नक्कीच सर मला माहिती आहे तुम्ही फरमाईश देखील बऱ्याच दिवसानंतर आली आहे, तर ऐकूयात अंकुश सरांची आणि फॅमिलीची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश।

आपण एक आहात रेडिओ उतरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात यानंतरची फरमाईश दिल है तुम्हारा या चित्रपटातील गीताला आहे. बरेच दिवस झाले श्रोते आपली फरमाईश पाठवत आहेत आणि त्यांची फरमाईश पूर्ण नाही करता आली आहे, तर आज फरमाईश पूर्ण करूयात त्यांची. तर श्रोते जे आहेत ते म्हणत आहेत त्यांना दिल है तुम्हारा या चित्रपटातील जे सॅड सॉन्ग आहे ते ऐकायचं आहे. तर ते गीत नदीम श्रवण यांचं गीत आहे, सुरेंद्र सोधी यांचं म्युझिक, कविता कृष्णमूर्ती सोनूनी गम यांनी हे गीत गायलं आहे. श्रोते आहेत मुक्काम पोस्ट परंडा, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव, संभाजीराजे वाघमोडे, तोहिद जिकरे, नारायण थोरात, जनार्दन नाईकवाडी, जिकरे इलेक्ट्रॉनिक्स परंडा येथून आपले श्रोते आहेत. तर ऐकूयात आपले परंडा येथून जे श्रोते आहेत यांची व्हॉट्सअप फरमाईश.

सलाह तुझी फरमाइश घेऊ आहे तर ब्रह्मदेव पाटील शंभू पाटील आणि ते आहेत रान मसळे नॉर्थ सोलापूर येथून त्यांनी फरमाइश पाठवली आहे आणि आज त्यांना गीत ऐकायचं आहे साथी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे आणि हेच गीत असे आपले दुसरे देखील श्रोते आहेत त्यांना ऐकायचं आहे ते श्रोते आहेत आपले बऱ्याच दिवसानंतर फरमाइश पाठवणारे श्रोते आहेत अमित चौधरी मंथन तालुका जिल्हा यवतमाळ येथून अनुराधा पौडवाल आणि जोली मुखर्जी यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत आहे साथी या चित्रपटातील तर ऐकूयात अमीर चौधरी सर मंथन तालुका जिल्हा यवतमाळ यांची फरमाइश आणि तसंच आपले नवीन श्रोते ब्रह्मदेव पाटील आणि शंभू पाटील रान मसळे सोलापूर यांची व्हॉट्सअप फरमाइश

आपण एकदा हात रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. धडकण या चित्रपटातील पुढची फरमाइश आहे आणि समीर यांचं गीत, नदीम श्रवण यांचं म्युझिक आणि गीत जे गायलं आहे नुसरत फतेह अली खान यांनी हे गीत गायलेलं आहे. आणि श्रोता आहेत आजीनाथ नवगिरे, मुक्काम पोस्ट पिंपळखुटे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथून. ते म्हणतात धडकण या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे मला, तर बऱ्याच दिवसानंतर त्यांची देखील फरमाइश पूर्ण होणार आहे. ऐकूयात आजीनाथ नवगिरे सर, पिंपळखुटे, तालुका माढा यांची व्हॉट्सअप फरमाइश.

सगळ्यानंतर जी फरमाईश दारफळ येथून आपली नियमित श्रोते आहेत अशोक शिंदे सर, त्यांची देखील मंगळवार टू मंगळवार फरमाईश असते पण काल मला पूर्ण नाही करता आली तर आज नक्कीच त्यांची फरमाईश पूर्ण करते. ते आहेत आपले रेडिओ तेरणा आहे, छान वाटतं एकटं पडलं की व्हॉट्सअप फरमाईश ऐकायला, त्यातली त्यात सर्वांच्या लाडक्या प्रगतीताईंचा आवाज ऐकला की मनाला थंडावा मिळतो. त्या आजारी पडल्यात की सर्व श्रोते काळजी घ्या असं सारखं सांगत असतात. हे रेडिओ पुरतंच मर्यादित नसून ताई आपल्या लागलेला सर्वांचा लढा प्रेम माया आशीर्वाद आहे. हे रेडिओ पुरतं मर्यादित नाही आहे, मनापासून आहे. मग कोण कधी कोणाच्या केव्हा आयुष्यात येईल हे सांगता येत नाही. रेडिओ एक मात्र निमित्त आहे आणि आज आम्हाला एक गीत ऐकायचं आहे दारफळ येथून. मंगळवार ते मंगळवार फरमाईश असणारा आपला छोटासा पत्रकार अशोक शिंदे सर, तर नक्कीच सर थँक्यू सो मच सर. हे असंच प्रेम सर्व श्रोतांनी द्यायचं आहे, तुमचे आशीर्वाद हे हवे आहेत मला, तर सर थँक्यू सो मच. ऐकूयात आणि कालच्यासाठी सॉरी देखील म्हणते सर की काल फरमाईश मला पूर्ण नाही करता आली, तर ऐकूयात अशोक शिंदे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तरुणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. यानंतरची फरमाइश करूयात पूर्ण जानी दुश्मन या चित्रपटातील गीत. श्रोते आहेत रफिक इनामदार, रशीद इनामदार, इनामदार परिवार पानगाव बार्शी येथून आपले नियमित श्रोते आहेत. तर आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची देखील फरमाइश आली आहे. तर ऐकूयात इनामदार फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाइश.

सर यानंतरची फरमाईश. नमस्कार प्रगतीताई, तुमचा आवाज खूप छान आहे, थँक्यू सो मच सर. पंढरीनाथ कुंभार, प्रणाली कुंभार, स्वप्नाली कुंभार, स्वाती कुंभार, कास्ती बुद्रुक, तालुका लोहरा, जिल्हा धाराशिव येथून आज त्यांना हीर रांझा या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर ते म्हणतात, आम्ही आंब्याच्या सावलीखाली बसून आपला रेडिओ तरण ऐकत आहोत प्रगतीताई, ते नक्कीच आज फरमाईश पूर्ण करा. ते नक्कीच सर फरमाईश पूर्ण करते. आज 15 दिवसानंतर तुमची फरमाईश आली आहे, तर ऐकूयात पंढरीनाथ कुंभार सर, कुंभार फॅमिलीची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश जांबाजा चित्रपटातील गीत मनहर उदास साधना सरगम यांचा आवाज सुंदर असं गीत. श्रोता आहेत त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका प्रथमेश नामदेव, भक्तिभूषण नामदेव, आकाश कुमार अनुराधा, तुकाराम कांबळे, सौछाया कांबळे, मुकाम पोस्ट हसूर दुमा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर, कार्तिक अर्पित सौ अनुराधा आकाश शिंदे, मुकाम पोस्ट कंदलगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांची सुंदर असं गीत आहे. श्रीदेवी गॉजे श्रीदेवी दिसतात पडद्यावरती, कल्याणजी आनंदजी यांचं म्युझिक आहे. ऐकूयात आपले नियमित श्रोते तुकाराम कांबळे सर आणि त्यांच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फरमायश.

नमस्कार, यानंतरची फरमाईश आहे ती आहे हिंगोली जिल्हा सुरेगाव तालुका औंढा नागनाथ येथून रेडिओ तेरणा मित्रमंडळ आम्हाला आज पहिल्यांदाच आम्ही फरमाईश पाठवली आहे. तर हिरो या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे प्रभाकर पोले सर, केशव पोले, नीलकंठ पोले, अवधूत पोले, दिनकर मस्के, गजानन पोले, माजी सरपंच, भावी सरपंच बाबूराव नाईक सर हे देखील आहेत आणि ते म्हणतात पहिलीच वेळ आहे फरमाईशची सुरेगाव तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथून. थँक्यू सो मच सर, तुम्ही रेडिओ तरणासोबत कनेक्ट झालात आणि आज फरमाईश देखील पाठवली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. तर ऐकवात आपले जे हिंगोली येथून नवीन श्रोते आहेत पोले फॅमिली आणि मस्के सर, तसंच जे बाबूराव नाईक सर आहेत यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. दुपारचे 2:31 होत आहेत. त्यानंतरची फरमाईश आहे. ते म्हणत आहेत, खूप दिवस झाले प्रगतीताई आम्ही तुम्हाला फरमाईश पाठवली नाही, पण आज फरमाईश खूप दिवसांनी पाठवतो आहे. आपल्या रेडिओ तेरणाचा खूप चाहता आहे बबन डोलारे यांचा बड्डे आहे. सर, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त गीत द्या असं म्हणत आहेत. प्रवीण पालके, महेश माळी, खंडू गावकरे, श्याम शेळके, कसबे तडवळे, तालुका जिल्ह्यात धाराशिवथून. नक्कीच सर, नक्कीच सरांसाठी फरमाईश लावत. आणि आधी फरमाईश मला पूर्ण नाही करता आली त्याबद्दल सॉरी म्हणता. आणि नक्कीच असं त्यांच्यासाठी फरमाईश प्ले करूयात. ऐकूयात बबन सरांसाठी व्हॉट्सअप फरमाईश.

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: दुपार से 2:35 यानंतरची फरमाइश रंजित राऊत राहणार पाठोदा तालुका जिल्हा बीड। आमचे 3 लॉन्ड्रीचे दुकान आहेत आणि मी ST महामंडळामध्ये मेकॅनिकल या पदावर काम करत आहे। प्रगतीताई, तुमचा व्हॉट्सअप फरमाईश कार्यक्रम मी दररोज ऐकतो, आवडीनं ऐकतो आणि आज माझ्या मित्राचं लग्न आहे, त्यानिमित्तानं आज मला खास गीत ऐकायचं आहे, आज मेरे यार की शादी है। हे गाणं तुम्ही नक्की आज प्ले करा असं म्हणताय, तर नक्कीच सर त्यांना काँग्रॅट्स करूयात आणि खास तुमच्या मित्राचं नाव जर पाठवलं असतं तर आणखीन खूप छान झालं असतं सर, हरकत नाही, नेक्स्ट टाईम नक्कीच पाठवा। तर ऐकूयात रणजित राऊत सरांच्या मित्रासाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश।

चला, यानंतरची फरमाईश देखील बऱ्याच दिवस झाला ज्यांची फरमाईश आलेली नव्हती, आज त्यांची फरमाईश आली आहे. असे आपले श्रोते बेलगाव तहसील मेहकर जिल्हा बुलढाण्यातून विदर्भ महाराष्ट्र येथून आपले श्रोते आहेत. सतीश वानखेडे सर, ज्यांना फर्ज या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. मोहम्मद रफी यांचा आवाज आहे, सुंदरसं गीत आहे. जितेंद्र आणि बबिता पडद्यावरती दिसतात, त्यांचा चित्रपट आहे हा. तर ऐकूयात सतीश वानखेडे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश घेऊया. दुपारचे 2:45 वाजता आहेत. श्रोते आज बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवणार आहे. सरांनी एक थॉट पाठवला आहे. बाप, जोवर बाप आहे तोवर संकट दिसत नाही. संकट तर लाख येतात, बाप पोहोचू देत नाही. उभा ठाकतो तो अगदी पहाडासारखा, जुमानतच नाही संकटांना. असो मोठं कितीही साधा असतो तो, पण सहजासहजी कळत नाही. कळतो जेव्हा तो समजत बाप, कळतो जेव्हा तो समजतं बापच जवळ नाही. असे बापावरती सरांनी थॉट पाठवलं आहे. हे खरं आहे सर, खूप छान थॉट पाठवला, त्याबद्दल खूप आभारी आहे. आपला बाप हा पहाडासारखा आपल्यासमोर उभा असतो आणि तो कुठलंही संकट आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही. तर थँक्यू सो मच सर. आज सरांना दिल वाले या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. सिद्धी निलेश लोंढे पाटील, समृद्धी निलेश लोंढे पाटील, कोमल निलेश लोंढे पाटील, निलेश सुरेश लोंढे पाटील, सुरेश अप्पा लोंढे पाटील, समस्त लोंढे पाटील परिवार, मुक्काम पोस्ट लोंढेवाडी, तालुका माढा यांची व्हॉट्सअप फरमाईश ऐकवत त्यांना जे गीत ऐकायचं आहे. अजय देवगण आणि रवीन टंडन, सुनील शेट्टी यांचं हे लोकप्रिय ठरलेलं गीत आहे. दिलवाले या चित्रपटातील कुमार शानू, अलका याज्ञिक यांच्या आवाजातील गीत.

यानंतरची फरमाईश पहिल्यांदा फरमाईश पाठवतात आपले श्रोते आहेत राजेंद्र कांबळे सर दारफळ येथून. आज पहिल्यांदाच त्यांनी फरमाईश पाठवली आहे. अशोक शिंदे सरांनी त्यांना फरमाईश दिली आहे. मी कुर्डवाडी या ठिकाणी शिक्षक आहे असं त्यांनी सांगितलंय. आपला कार्यक्रम फार छान असतात. आज मला केसरी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. तर थँक्यू सो मच सर. आणि अशोक सर तुम्हाला देखील थँक्यू की एक नवीन श्रोते तुम्ही जोडलेत त्याबद्दल. आणि नक्कीच केसरी या चित्रपटातील अरिजित सिंग आणि असेच कौर यांचं जे गीत आहे खूप सुंदर असं गीत आहे ऐकूयात. राजेंद्र कांबळे सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

हे खरं तर आईवर असं हे सुंदर असं गीत रेशमाताईने दिलं. तसंच आता जाता जाता देखील असंच सुंदर गीत आलेलं आहे. 3:02 होत आहेत असं जे गीत आहे जे स्त्री रूप सांगतं, स्त्रीच्या जीवनामध्ये जे काही बदल होतात हे सांगणारं असं गीत आहे. किशोर कुमार अलका यांनी त्यांच्या आवाजातील गीत आहे आणि हे गीत पाठवलं आहे ते. नमस्कार प्रगती मॅडम, आज फरमाईश आहे बनके दुल्हन एक दिन दाता या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. आम्ही गावी आलो आहोत, लग्नाला घरी लग्न आहे, तर आज गीत ऐकायचं आहे. नामदेव मोरे, अवधूत पोले, पद्माकर निंबाळकर, नितीन दणके, रेवप्पा वैराकर, गोकुळ मिसाळ, दीपक मुंढे, तसेच गावचे मित्रमंडळ, प्रभाकर पोले, केशव पोले, गजानन पोले, भावी सरपंच बापूराव पोले नाईक आणि कर्जत डेपो रायगड मुंबई विभाग. तर सर हे जाता जाता सुंदर असं गीत दिलं. स्त्री रूपाचे किती बदल होतात हे सांगणारं असं गीत आहे. सुंदर संगीत पाठवलं त्याबद्दल खूप आभारी आहे सर. आणि याच गीतासोबत मी आरजे प्रगती इथेच थांबते. भेटूयात उद्या लाईव्ह 1 ते 3 दरम्यान आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा. ज्या श्रोत्यांच्या फरमाईशी राहिल्या असतील अशा श्रोत्यांनी नक्कीच उद्या फरमाईश पाठवायच्या आहेत. नाराज व्हायचं नाही आहे कारण की आपल्या हक्काचं स्टेशन आहे, त्यामुळे तुम्ही फरमाईश पाठवू शकता. राहून जातात फरमाईशी वेळेअभावी, तर त्याच्यासाठी उद्या आपण भेटूयात. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

दधकी भरी मटकी ले जात रही डगर बीच। आहट सुन जियरा गयो धड़क धड़क

Hallelujah.

भूत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा, गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा, अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: श्रोते हो नमस्कार, श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 91.4 FM, आपली माणस आपला आवाज। श्रोते हो रेडिओ तेरणाच्या माध्यमातून जे विविध उपक्रम आपण घेत असतो, जे वेगवेगळे कार्यक्रम आपण घेत असतो, याच्यामध्ये एक महत्त्वाचा कार्यक्रम जो आहे आपला तो आहे आरोग्य मंत्रा। तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या भागातील विविध जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत किंवा याच्यातील तज्ज्ञ व्यक्ती आहेत अशाशी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करून घेत असतो आणि आपल्या भागामध्ये जे विविध आजार असतील, ज्या चिकित्सा असतील किंवा त्याच्यावरची जी उत्तरं असतील ते देखील शोधण्याचा प्रयत्न आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत असतो आणि आपण बघतो आहोत या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद देखील सर्व श्रोत्यांचा मिळतो आहे। आज याच मालिकेच्या अंतर्गत आपण वेगळ्या विषयाशी संबंधित असे त्यांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्याचं निराकरण करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्या भागामध्ये आपण बघतो आहोत आता प्रमुख आजारांपैकी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे हृदयरोगाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, अनेक जण त्यांना बाधित असलेले आपण पाहत आहोत। त्याचबरोबर आणखी एक असाच एक जो आपल्या शरीरातील महत्त्वपूर्ण असा अवयव आहे फुफ्फुस ज्याला म्हणतो आपण, त्याच्या संदर्भातील समस्यासुद्धा वरचेवर वाढत आहेत। तर या समस्या ज्या आहेत हृदयरोग आणि फुफ्फुसांचे जे वेगवेगळे आजार विकार आहेत या सगळ्यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांना जाणून घेणे खूप महत्त्वाचं आहे किंवा आपली उत्सुकता त्याच्यामध्ये जास्त असू शकते। त्याच अनुषंगानं आज आपल्याकडं विशेष व्यक्ती आलेले आहेत, डॉक्टर साहेब आलेले आहेत, डॉक्टर विशाल रमेश वडगावकर सर आलेले आहेत जे की स्वप्नपूर्ती क्लिनिक आणि निरामय हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक रुग्णांसाठी एक चांगली सेवा आणि चांगली चिकित्सा ते उपलब्ध करून देत आहेत। तर डॉक्टर साहेब नमस्कार, कार्यक्रमात स्वागत।
2: नमस्कार
1: डॉक्टर साहेब, अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे, सगळ्यांशी संबंधित असा विषय आहे आणि हे ज्यावेळेस ह्या रोगांचं नाव निघतं किंवा आजारांच्या विषयी ज्यावेळेस आपल्यासमोर माहिती येत असते तेव्हा आपण थोडंसं घाबरून असतो की अशा सगळ्या घटना आपण पाहिलेल्या असतात, हृदयविकाराच्या असतील किंवा मग फुफ्फुसाच्या आजाराच्या संदर्भातील असतील। तर मला सुरुवातीला असं सांगा की आज जे याचं प्रमाण वाढलेलं आहे त्या पाठीमागची आपल्याला काय कारणं सांगता येऊ शकतील?
2: प्रामुख्याने बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या पद्धती आणि शारीरिक हालचालीचा अभाव हे मुख्यत्वे कारण आहेत की हृदयरोगाचा आजार हा वाढत आहे। याचा प्रामुख्याने प्रादुर्भाव तरुण व्यक्तींमध्ये सुद्धा वाढत आहे, कारण त्याचं कारण आहे की वाढता ताणतणाव, बेरोजगारी, त्याच्यामुळे येणारा ताणतणाव, खाण्यापिण्यामधले बदल आणि बदलती जीवनशैली ह्या गोष्टी या सर्व हृदयरोगाच्या आजारीकरिता कारणीभूत ठरतात।
1: म्हणजे प्रामुख्याने आपल्याला उल्लेख आपल्याला या ठिकाणी आपण केलेला आहे ते म्हणजे बदलती जीवनशैली असं आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। मग सुरुवातीच्या काळामध्ये आपण बघितलं असेल एक 5-25 वर्षाच्या अंतराने जर आपण विचार करत असू हृदयरोगाचं प्रमाण हे तितकंसं वाढलेलं आपण पाहिलेलं नाही। तर आजकाल आपण बघतो आहोत आपण जीवनाची जी बदलती जीवनशैली असं आपण ज्याला म्हणतो आहोत, तर नेमका याचा कोणत्या बाबींवर आणि कसा परिणाम होतो?
2: बदललेली जीवनशैली मी या अनुषंगानं म्हणतो आहे की पूर्वीच्या काळामध्ये कसं असायचं की सकाळी 6-6:30 वाजता लोकं उठायची, घरातलं कामं आवरायची, शेतावरच्या कामाला जायची, आपापला उद्योग करून वेळच्या वेळी जेवण असायचं आणि सात्विक जेवण असायचं, कारण स्वतःच्या शेतात पिकवलेलं स्वतः अन्न खायचं आणि त्याच्या जोरावरती आपण शारीरिक प्रकृती चांगली ठेवायची आणि संध्याकाळी काम संपलं की वेळच्या वेळी येऊन अगदी छानपैकी संध्याकाळी 8 ते 10 तासाचा आराम सर्वांना मिळायचा। परंतु वाढत्या धकाधकीमुळे आणि वाढत्या व्यापामुळे ह्या गोष्टी आज अभावाने पाहायला मिळतात। प्रामुख्याने तरुण मुलांमध्ये बेरोजगारीचा अभाव असल्यामुळे त्यांना कामाचा ताण आहे, जॉब मिळवण्याचा ताण आहे, घरगुती अडचणी असतात, त्याच्यानंतर खाण्यापिण्याच्या वेळा व्यवस्थित नसतात, मग कुठे जेव्हा कुठे काही खायला मिळेल ते वडापाव खाल्ला, कुठे स्नॅक्स खाल्ले, जंक फूड खाल्लं, ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्याचा शारीरिक क्षमतेवरती परिणाम होतो। याचा परिणाम म्हणून होतं असं की व्यायामाला वेळ मिळत नाही, मानसिक ताणतणाव आहे आणि हे जंक फूडच्या सवयींमुळे शरीरामध्ये चरबीचं, ज्याला आपण कोलेस्ट्रॉल असं म्हणतो, याचं प्रमाण वाढत जातं। त्याचा इनडायरेक्टली परिणाम मग रक्तवाहिन्यांवरती होतो, रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात आणि हे ब्लॉकेजेस जर हृदयामध्ये निर्माण झाले तर त्याच्यामुळे हृदयविकाराचा झटका, ज्याला आपण हार्ट अटॅक असं म्हणतो, याचं प्रमाण वाढतं आहे।
1: तर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण विश्लेषण करत आहात. खाद्यपदार्थाच्या माध्यमातून असेल की कोलेस्ट्रॉलचं जे प्रमाण आहे ते आपल्या धमन्यांमध्ये वाढतं किंवा रक्तामध्ये वाढतं आणि त्याच्या माध्यमातून आपला हार्ट अटॅकसुद्धा येऊ शकतो. तर सर्वसाधारणपणे आज पाहिलं तर हृदयाचे कोणते प्रमुख आपल्याला लक्षणं किंवा आजार सांगता येतील?
2: ह्या अनुषंगाने व्यक्ती ज्यावेळेस हृदयरोगाने पीडित असतो त्यावेळेस त्याला लक्षणं जाणवणार जी आहेत की छातीमध्ये दुखणं, छाती आवळल्यासारखं वाटणं, घाम येणं, श्वास घेण्यास अवरोध निर्माण होणं, पाठीमध्ये दुखणं, क्वचित प्रसंगी चक्कर येणं, बेशुद्ध होणं, इथपर्यंत याची लक्षणं घडू शकतात.
1: म्हणजे हे आपल्याला कारणं त्याच्यामध्ये दिसून येऊ शकतात. डॉक्टर साहेब मला आता सांगा की आपण खाद्यपदार्थाच्या संदर्भामध्ये बोललेलो आहोत आणि आपल्याला नेमकं हृदयरोग झालेला आहे का नाही याची चिकित्सा आपण कधी आणि कशी करणं गरजेचं आहे?
2: आत्ताच नमूद केल्याप्रमाणे जर कुठलीही लक्षणं आपल्याला उद्भवत असतील तर आपण हृदयरोग तज्ज्ञांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन त्या अनुषंगाने आपल्या तपासण्या करून घ्याव्या. ज्याच्यामध्ये प्रामुख्याने सर्वात पहिल्या पायरीला आपण ECG काही बेसिक रक्त तपासण्या करतो. ज्याच्यामध्ये जर आपल्याला काही दोष आढळला तर त्याला ॲडव्हान्स तपासण्या करण्याची आपण सल्ला देतो. ज्याच्यामध्ये ट्रेडमिल टेस्ट असते, एंजिओग्राफी आहे, ज्याच्यामध्ये अगदी 100% ब्लॉकेजेस आहेत का नाही याची खात्री होऊन जाते. आणि अशा वेळेस ब्लॉकेजेस असतील तर मग त्याचं ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला जातो.
1: मग सर्वसाधारणपणे एक 2-3 शब्द आपण ऐकत असतो की बायपास केलं किंवा आणखी वेगवेगळ्या सर्जरी हृदयाच्या केल्या जातात, तर त्याच्या संदर्भात काय सांगतील? वारंवार आपण ऐकत असतो आणि त्या कधी केल्या जातात?
2: हृदयरोगाचं जेव्हा आपल्याला निदान होतं आणि आपल्याला जेव्हा असं लक्षात येतं की एखाद्या व्यक्तीस ब्लॉकेजेस आहेत तर ते ब्लॉकेजेसचं प्रमाण किती आहे, त्याची नेमकी जागा कुठे आहे, याच्यावरून मग कुठल्या प्रकारचं ऑपरेशन करायचं याचा निर्णय घेतला जातो. सर्वसाधारणपणे 1 किंवा 2 ब्लॉकेजेस असतील तर त्याच्यासाठी एंजिओप्लास्टी, ज्याच्यामध्ये आपण एक स्प्रिंग ब्लॉकेजेसच्या ठिकाणी टाकून तो ब्लॉकेजेस क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो, ह्या पद्धतीचं ऑपरेशन केलं जातं. 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त ब्लॉकेजेस असतील किंवा रक्तवाहिन्या खूप लहान असतील तर अशा व्यक्तींमध्ये एंजिओप्लास्टी न करता त्यांना बायपासचा सल्ला दिला जातो.
1: म्हणजे सर्वसाधारण आपल्याकडे एंजिओप्लास्टी आणि हे बायपास आहे हे सर्वसाधारण आपण शब्द ऐकलेले असतात, ज्यांचा आपले जे रुग्ण असतात त्यांना धसका पण खूप असतो की अशा पद्धतीचं जर आपल्यासमोर जर काही उपस्थित झालं तर काय करायचं असे सुद्धा त्यांच्यासमोर.
2: हृदयरोगाच्या संदर्भात आपल्याकडे भीती खूप जास्त आहे. थोडं कुठल्याही कारणास्तव छातीमध्ये दुखलं की व्यक्ती घाबरून जातो आणि मला अटॅक आला असं समजूनच डॉक्टरांकडे पळत सुटतो. परंतु प्रत्येक गोष्टी म्हणजे छातीत प्रत्येक दुखणं हे काही हृदयरोगाचं नसतं याची लोकांनी शंका ठेवू नये. कुठल्याही कारणास्तव जसं छातीला मार लागला असेल, कुठले स्नायू अवघडले असतील, सर्दी खोकला झाला असेल तर त्याच्यामुळे ताण पडून त्याच्यामुळे सुद्धा दुखू शकतं. न्यूमोनियाचं सुद्धा आजारामध्ये छाती दुखण्याचा लक्षणाचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे प्रत्येक छाती दुखणं हे हृदयरोगाचं नसतं, त्यामुळे याच्याबद्दल लोकांनी जागरूक होणं गरजेचं आहे आणि वेळीत त्याची काळजी घेऊन तपासण्या करणं गरजेचं आहे.
1: प्रत्येक छातीत दुखणं हे हृदयरोगाचं लक्षण नसतं हे आपण कदाचित समजून घेणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर साहेब आणखी या ठिकाणी आपण बदलत्या जीवनशैलीच्या संदर्भामध्ये चर्चा करताना आपण एक मुद्दा आपल्यासमोर येतो की आपल्याकडे आपण बघतो आहोत जी तरुण असतील किंवा वृद्ध असतील किंवा मध्यम वयीन जे व्यक्ती असतील ह्यांचं सध्या आपण बघतो आहोत की वेगवेगळ्या प्रकारचं व्यसन त्यांना खूप मोठ्या प्रमाणात जडलेलं असतं. तरुणांमध्ये तर ते आपण मोठ्या प्रमाणात बघतो आहोत. धूम्रपानाचं प्रमाण वाढलेलं आहे, मद्यपानाचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर सर्वसाधारणपणे ज्यांना हृदयरोग होतात त्याच्यासाठी ही म्हणजे ही जी कारणं आहेत नशा करण्याची जी कारणं आहेत ती कितपत घातक असू शकतात?
2: जसं आता आपण सांगत होतो की आहारातले बदल, व्यायामाचा अभाव ह्या गोष्टी प्रामुख्यानं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढवण्यास कारणीभूत ठरतात. पण त्यासोबतच तुम्ही म्हटल्याप्रमाणे धूम्रपान, मद्यपान ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ब्लॉकेजेस निर्माण करण्याला आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढवण्याला पूरक ठरतात. त्यामुळे ह्या असं व्यसन असणाऱ्या व्यक्तींमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होण्याचं प्रमाण जास्त आढळून येतं आणि कमी वयामध्ये त्यांना हा त्रास निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मद्यपान आणि धूम्रपान टाळणं कधीही फायदेकारक आहे अशा व्यक्तींमध्ये.
1: कारण या दोन्ही बाबींचा परिणाम थेट आपल्या हृदयावर आणि फुफ्सावर देखील
2: 100%.
1: डॉक्टर साहेब आता आपण ताणतणावाचा देखील वारंवार उल्लेख करतो आहोत. आजची आपली जी जीवनशैली आहे या जीवनशैलीच्या माध्यमातून आपण बघतो आहोत आपल्याकडे ताणतणावाचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे आणि या ताणतणावाचा नेमका काय परिणाम आपल्या हृदयावर आणि फुफ्सावर होऊ शकतो याच्या संदर्भात काय सांगता येईल?
2: वाढती जी मानसिक ताणतणाव आहे ज्याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात की आर्थिक चणचण असते, जॉबचं कुठेतरी अडचणीचा विषय असतो किंवा घरगुती अडचणी असतात, तर ह्या सगळ्यामुळे मानसिक ताणतणाव जेव्हा वाढतो तर त्याचा परिणाम हृदयावरती होऊन उच्च रक्तदाबाचा दोष निर्माण होऊ शकतो, ज्याचा मग परिणाम पुढे हृदयाच्या कार्यक्षमतेवरती होणं, हार्ट फेल होणं, अशा गोष्टीकडे त्याचं झुकणं ज्याला म्हणतो आपण, की असे आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मानसिक ताणतणाव न घेता जीवनशैली आपली सामान्य ठेवणं ही आज काळाची गरज झालेली आहे.
1: आत्ता जे आपण हृदयाचे वेगवेगळे आजार सांगितलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त आणखी आत्ता एक शब्द आपण वापरला की हृदय फेल होणं किंवा त्याला म्हणतो की अंतिम जी परिस्थिती निर्माण होते ही होऊ नये याच्यासाठी आपण काय सल्ला देऊ इच्छितो?
2: आता ह्या सर्व आपण ज्या गोष्टी चर्चिल्या त्याच्या अनुषंगानं सांगणं असं आहे की स्ट्रेस मॅनेजमेंट हा प्रत्येकाला जमला पाहिजे, त्याच्यासाठी कुठली विशिष्ट प्रकारची उपचार पद्धती नाही आहे. दुसरी गोष्ट आहे की आहारामध्ये सकस अन्नाचा समावेश असावा, कोलेस्ट्रॉलचं चरबीचं प्रमाण वाढू नये यासाठी हाय फायबर डायट ज्याला म्हणतो आपण, तंतुमय अन्न घटक त्याचा आहारामध्ये समावेश वाढला पाहिजे. त्याच्यानंतर धूम्रपान आणि मद्यपान ह्या गोष्टी 100% टाळल्या पाहिजेत. आणखी एक महत्त्वाची बाब अशी आहे की दररोज कमीत कमी 40 ते 45 मिनिटं व्यायाम व्हायला हवा, मग तो कुठल्याही स्वरूपात असू द्या, योगा प्राणायाम असू द्या, वॉकिंग असू द्या, रनिंग असू द्या, अशा पद्धतीने व्यायाम व्हायला हवा.
1: तर एकंदरीत या आपल्या सगळ्या बदलत्या जीवनशैलीमध्ये जे उपाय आता आपण सांगितलेले आहेत ते निश्चितपणे कामाचे असतात, परंतु आपल्याकडं वेगळ्या पद्धतीनं या व्यायामाकडे तेवढं दुर्लक्ष केलं जातं आणि खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये सुद्धा आपण प्रचंड मोठ्या दुर्लक्ष करत असतो. पण गेल्या एक कोरोनानंतरच्या सगळ्या या परिस्थितीमध्ये आपण जर आकडेवारी पाहिली असेल तर हृदयरोगाचं प्रमाण जवळपास 30%च्या वर वाढलेलं दिसतं आपल्याला. आणि याच्यामध्ये सर्वसाधारणपणे चर्चा अशी होती की आम्ही एखादी लस घेतलेली आहे किंवा एखाद्या लसीचा आम्ही त्याचा डोस घेतलेला आहे त्याच्यामुळं कदाचित आमच्याकडं हृदयरोगाचा धोका वाढलेला आहे, अशी कुणकुण आपल्या रुग्णांमधून केली जाते किंवा अशा पद्धतीच्या चर्चा वारंवार ऐकवायस मिळतात. आणि याच्यामध्ये आपण

0: प्रादुर्भाव फार कमी व्यक्तींमध्ये दिसून आलेला आहे, ज्यांना मुळात काही आधीच्या कोमॉर्बिडीज आम्ही ज्याला मानतो की आधीचे काही दुर्धर आजार असतील की ज्यांना आधीपासून बी पी आहे, शुगर आहे, हृदयरोग असतील, तर अशा व्यक्तींमध्ये प्रमाण थोडंसं वाढलेलं आढळून येतं. बाकी जे आधी निरोगी लोक होते आणि त्यांना फक्त कोरोना होऊन गेलेला आहे अशा व्यक्तींमध्ये अशा घटनांचं प्रमाण फार कमी आहे.
1: म्हणजे आपल्याला म्हणावं लागेल की जर सुरुवातीस काही आपल्यामध्ये तशा व्याधी अगोदरच उपलब्ध असतील आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं असेल तर त्याचा थोडाफार धोका आपल्या रुग्णांना बळावू शकतो. तर हे खूप लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण गेल्या सगळे सर्वे आपले लोक बघत आहेत, अमेरिकेपासून आपण सर्वे बघतो आहोत की नेमकं हृदयरोगामध्ये जी मृत्यूंची संख्या वाढलेली आहे त्याचं कारण आपण शोधतो आहोत. परंतु डॉक्टर साहेब जसं म्हणताय तसं जर असेल तर इतकं भिण्याचं आपल्याला सुद्धा काही कारण नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे चालण्याचा व्यायाम असेल किंवा खाण्याच्या आपल्या सवयी असतील, खाण्यापिण्याच्या सवयी असतील, त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी आमूलाग्र बदल करून घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. डॉक्टर साहेब, याच्यानंतर आपण हृदयरोगाच्या संदर्भात जाणून घेतलेलंच आहे. आता फुफ्फुसांच्या संदर्भात, फुफ्फुसाच्या संदर्भात कशी काळजी घेणं गरजेचं आहे आपण बघतो आहोत. आता सगळ्याच बाबीमध्ये प्रदूषणाने त्याची सीमा ओलांडलेली आहे. वायू प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल किंवा इतर जी प्रदूषण असतील, रासायनिक पद्धतीचे घटक आता आपल्या हवेमध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत. या सगळ्या बाबी आहेत. आत्ताच्या या परिस्थितीबद्दल सुरुवातीला काय सांगता येईल?
0: प्रामुख्याने फुफ्फुसाचे आजार हे वायू प्रदूषणामुळे होतात, ज्याच्यामध्ये धूर असतो, धुलीकण असतात, व्यवसायाच्या ठिकाणी निर्माण होणारी धूळ असते, जसं की आता कापसाच्या कारखान्यामध्ये काम करणारे लोक असतात की जे त्याच्यामधून छोटे छोटे धातू तयार धागे तयार होतात, त्याचे कण तयार होतात, ते श्वासनलिकेवाटे फुफ्फुसामध्ये अडकून जाऊन फुफ्फुसाचे आजार उद्भवतात. तर मुख्यत्वे ह्या गोष्टीकडे जर आपण लक्ष केलं किंवा ह्या गोष्टीवरती जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर नक्कीच फुफ्फुसाचे आजार आपल्याला टाळता येऊ शकतात. याच्यामध्ये दम्याचा आजार उद्भवणं, काही व्यक्तींमध्ये दम्याचा आजार काही बराच कालावधी राहिला तर त्याला आपण सीओपीडी असं संबोधतो, तर तो आजार बळावतो. एम्पायसिमा आहे, काही व्यक्तींमध्ये न्युमोनियाची लक्षणं उद्भवतात. अगदी शेवटच्या स्टेजमध्ये जर तो आजार गेला तर त्याच्यामध्ये फुफ्फुस कायमचं निकामी होणं, इथपर्यंत त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
1: डॉक्टर साहेब, या सगळ्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आपल्या फुफ्फुसाची जर आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची असेल तर कोणत्या बाबी आपण सांगू शकाल जे जेणेकरून आपल्याला आपलं फुफ्फुस जे आहे तर या सगळ्या वातावरणामध्ये सुरक्षित ठेवता येईल?
0: कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलंच की मास्कचा वापर खूप चांगल्या पद्धतीनं केला गेला, प्रत्येकाला त्या बाबतीत जागरूकता निर्माण झाली होती की आपल्याला इन्फेक्शन होऊ नये याकरिता तो जंतू आपल्या नाकावाटे फुफ्फुसात जाऊ नये यासाठी आपण मास्कचा वापर केला. त्याच पद्धतीनं मास्कचा वापर आपण अगदी सामान्य पद्धतीने चालू जरी ठेवला तरी बऱ्याच प्रकारे फुफ्फुसाचे आजार टाळता येऊ शकतात, कारण फुफ्फुसाचे आजार हे मुख्यत्वे श्वसनाद्वारे होतात, त्यामुळे मास्कचा वापर करणं खूप गरजेचं आहे. दुसरी बाब अशी आहे की आहार चांगला असावा, ज्याच्यामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचं प्रमाण जास्त असावं, जेणेकरून आपली प्रतिकार क्षमता चांगली राहून इन्फेक्शनचा होणारा प्रादुर्भाव टाळता येऊ शकेल. तिसरी गोष्ट आहे की श्वसनाचे काही प्रकारचे व्यायाम असतात जे प्राणायाम आणि योगासनं याच्यामध्ये शिकवले जातात, ते खूप गरजेचे आहेत फुफ्फुसाची कार्यक्षमता आणि प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी.
1: आता फुफ्फुसाचे जे वेगवेगळे विकार आजार आहेत त्याच्यामध्ये आपण जशी मगाशी चर्चा केली त्याच्यामध्ये धूम्रपान असेल किंवा मग मद्यपान ह्या देखील दोन बाबी आणखीन महत्त्वाच्या आहेत. आपल्याकडे जास्त जर फुफ्फुसाला धोका निर्माण झाला असेल तर तो धूम्रपानाचा धोका आहे. याच्यामध्ये सगळे इशारे दिलेले असतात, सगळ्या बाबी सांगितलेल्या असतात, तरीसुद्धा आपण ते करत राहतो. तर हे सगळ्यात मुख्यत्वे मला कारण वाटतं फुफ्फुसांच्या आजाराच्या संदर्भामध्ये. प्रदूषण ह्याला आपल्याला थोडासा त्याला आपण प्रतिबंध करू शकतो, परंतु आपल्या मनामध्ये जे प्रदूषण आहे, नशा करण्याची एक आपल्याकडे एक सवय लागून गेलेली आहे, इतक्या सूचना देऊन देखील आपण ते पाळत नाहीत. याच्या संदर्भात डॉक्टर साहेब आणखी काय सांगता येईल?
0: धूम्रपान टाळणं हे कोणीही सांगण्यावरून किंवा कुठे ॲडव्हर्टाईजमेंट करून होणार नाही, त्यासाठी बसच्या पाठीमागे लिहिलेलं असतं मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. तर त्या पद्धतीनं धूम्रपानाच्या बाबतीतसुद्धा प्रत्येकाने आपल्या मनावर ताबा ठेवावा, कारण प्रत्येकाला माहिती आहे आणि की धूम्रपानाचे तोटे काय आहेत, नुकसान काय आहे, सर्वांना माहिती आहे, त्यामुळे त्या गोष्टीची जर जागरूकता निर्माण झाली तर नक्कीच धूम्रपानाचा आणि प्रदूषणाचा धोका 100% टाळता येऊ शकेल.
1: डॉक्टर साहेब, इथं अनेक बाबींबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करतो आहोत. आता आपली एक सोशल ॲक्टिव्हिटीसुद्धा आपण त्या ठिकाणी काम करता आणि बऱ्याच लोकांना आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत देखील झालेली आहे. खरं तर एक आपण म्हणतो की आपल्या वैद्यकशास्त्रामध्ये किंवा आपल्या व्यवसायामध्ये अशी उदाहरणं खूप असतात ज्या ठिकाणी माणूस की आपल्याला दिसून येत असते, आपल्याबद्दलसुद्धा बोललं जातं की आपण खूप

0: रुग्णांना मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे किंवा त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी देखील आपण प्रयत्न केलेले आहेत. ही सुद्धा आपली एक भावना खूप महत्त्वाची आहे. याच्या संदर्भात काय सांगतील, कोरोनानंतरची जी परिस्थिती डॉक्टर साहेब निर्माण झाली आणि त्या कोरोनामध्ये सुद्धा खूप मोठी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत जी उदाहरणं आपल्याला प्रेरित करतात, आपलं नेमकं काय मत आहे, आपण कशा पद्धतीने या बाबतीत काम करतात?
1: कोरोनाच्या बाबतीत विषयाचं बोलायचं म्हणलं तर कोरोना हा विषय सर्वांसाठी नवीन होता. अगदी डॉक्टरांनाही त्याची उपचार पद्धती सुरुवातीच्या याच्यामध्ये माहीत नव्हती, परंतु रिसर्चमध्ये आणि काही जुने लिटरेचर्स वापर करून त्याच्यामध्ये उपचार पद्धतीचा अवलंब केला गेला. आणि कोरोनाचा काळ असा होता की प्रत्येकाच्या मनामध्ये भीती होती. प्रत्येकाच्या मनात भीती असल्यामुळे माझा आजार टाळावा म्हणून मी घरात बसणं ही प्रत्येकाची भावना योग्य नव्हती. कोणीतरी पुढं येऊन माणुसकीच्या दृष्टिकोन एकमेकांना मदत करणं आणि आधार देणं गरजेचं होतं. आमच्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच लोकांनी अगदी आपल्या स्वतःच्या जीवाची, स्वतःच्या कुटुंबाची तमा न बाळगता, पर्वा न करता, जीवाची पर्वा न करता समाजासाठी अगदी झोकून देऊन काम केलेलं आहे. त्यामुळे कोरोनासारखी फार मोठी आपत्ती आपण अगदी सहजपणे परतावून लावू शकलो. तर या अनुषंगानं एवढंच सांगणं आहे की आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण एकमेकांना मदत केली तर एकमेकांचा धीर वाढेल आणि एकमेकांबद्दलचं प्रेम आपुलकी वाढेल आणि कुठल्याही संकटावर आपल्याला मात करता येईल.
0: तर खूप छान या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्यामधील विश्वास वाढवायचा असेल तर आपण सर्वांनी एकमेकांना धीर देणं गरजेचं आहे. पुढची परिस्थिती ओळखून आपण सर्वजणांनी एकत्रित होणं गरजेचं आहे. हा सुद्धा एक चांगला उपाय असू शकतो. तर डॉक्टर साहेब, आपण एक महत्त्वाच्या विषयावर आज या ठिकाणी चर्चा करत आहोत, हृदयरोग आणि फुफ्फुसांचे जे वेगवेगळे आजार आहेत. तर आपला हा जो कार्यक्रम ऐकणारे आपले सगळे जे श्रोते असतील, रेडिओ तेरणाचे असतील आणि इतर प्लॅटफॉर्मवर देखील ऐकणारे सगळे श्रोते असतील, अशा सर्व श्रोत्यांसाठी अशा काय की वर्ड्स तुम्ही सांगू शकाल ज्या माध्यमातून आजच्या या सगळ्या बदलत्या जीवनशैलीमध्ये, या बदलत्या आहारशास्त्रामध्ये आपल्याला हृदयरोग असेल किंवा मग फुफ्फुसाचे आजार असतील, छातीचे आजार असतील, श्वसनाचे विकार असतील, या सर्वांवर यशस्वीपणे मात करता येईल?
1: जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. जंक फूड, फास्ट फूड टाळावं. दुसरी गोष्ट आहे स्वतःचा ताणतणाव मॅनेज कसं करायचं हे शिकलं गेलं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे एक्झरसाईज करणं खूप गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट धूम्रपान, मद्यपान, कुठलेही व्यसन टाळलं गेलं पाहिजे.
0: तर या चार पाच कीवर्ड्स खूप डॉक्टर साहेबांनी इथं चांगले आपल्याला सांगितलेले आहे. धूम्रपान टाळणं गरजेचं आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी आपण वेळ काढत असतो, सगळ्या गोष्टीसाठी आपल्याकडे वेळ असतो,
1: फक्त स्वतःसाठी वेळ नसतो.
0: स्वतःसाठी आणि व्यायाम करण्यासाठी मात्र आपल्याकडे वेळ नसतो. तर या जर दोन गोष्टी आपण पाळल्या तर भविष्यामध्ये जो आपला वेळ या रोगाला नीट करण्यासाठी किंवा उपचार करण्यामध्ये जाणार आहे हे जर टाळायचं असेल तर आत्तापासूनच आपण हृदयरोग असेल किंवा आपले श्वसनाचे विकार असतील, फुफ्फुसाचे विकार असतील, यासाठी आपल्याला व्यायामाला वेळ देणं गरजेचं आहे, आहारावर लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण जे आपल्याला वाईट त्याला वाईट सवय असंच म्हणतो मी, कारण त्यापासून आरोग्याला केवळ आणि केवळ धोका निर्माण होऊ शकतो, अशा सवयीसुद्धा आपण दूर करणं गरजेचं आहे. तर श्रोते हो, हे होते डॉक्टर विशाल रमेश वडगावकर जे स्वप्नपूर्ती या स्वप्नपूर्ती हॉस्पिटल असेल किंवा मग निरामय हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना हृदयरोग असेल किंवा फुफ्फुसाचे आजार असतील या संदर्भात उपचार देखील करतात आणि त्या संदर्भात मार्गदर्शन देखील करत असतात. डॉक्टर साहेब, आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमचे जे श्रोते असतील अशांसाठी खूप छान माहिती आपण दिलेली आहे. याच संदर्भात जर आपल्या श्रोत्यांना डॉक्टर साहेबांकडून अधिक माहिती हवी असेल तर डॉक्टर साहेब आपला मोबाईल क्रमांक सांगावा.
1: मोबाईल क्रमांक आहे 74 107 38 589. मोबाईल क्रमांक माझा आहे 74 107 38 589.
0: तर श्रोते हो, हे होते डॉक्टर विशाल रमेश वडगावकर जे धाराशिव या ठिकाणी आपली वैद्यकीय सेवा देत आहेत. डॉक्टर साहेब, जाता जाता आपले जे सगळे श्रोते आहेत अशा श्रोत्यांसाठी असं कोणतं गीत आपण सांगू शकाल जे तुम्हाला आवडतं आणि ते तुम्हाला इतरांना ऐकवण्यासाठी देखील आवडेल?
1: जीवन गाणे गातच राहावे.
0: सुंदर गीत डॉक्टर साहेबांनी सुचवलेलं आहे. उषा मंगेशकर यांच्या आवाजातील गीत आहे, राम लक्ष्मण यांचं संगीत आहे. तर निश्चितपणे जीवन गाणं आहे हे आपण गातच राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर डॉक्टर साहेबांनी जे सल्ले दिलेले आहेत ते सुद्धा पाळत राहणं खूप गरजेचं आहे. आपण अशाच कार्यक्रमात पुन्हा भेटणार आहोत रेडिओ तेरणा 90.4 FM. आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: अधूरी थी, अधूरे हम, मगर अब चांद पूरा है फलक पे और अब पूरे हैं हम।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तीर्णा 90.4 FM.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत आहे रेडिओ तीर्णा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात पुन्हा एका नव्या विषयासह मी आपल्यासमोर आलेलो आहे. मंडळी, शेती आणि आहारात मुगास अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कडधान्य पिकांमध्ये अल्पावधीत तयार होणारे खरीप आणि उन्हाळी हंगामातील मूग हे महाराष्ट्र राज्याचे महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रात या पिकाखाली 7 लाख हेक्टर इतकं क्षेत्र येतं. विविध पीक पद्धतीत मूग पिकाचा समावेश केल्यानं जमिनीचा पोत टिकून राहतो, तो सुधारण्यासुद्धा मदत होते. मूग पिकाला पाणी कमी लागत असल्यामुळं आणि पर्यायाने पाण्याचा वापर कमी झाल्यानं जमीन चोपण अथवा पाणथळ होण्यापासून वाचवता येऊ शकते. या पिकाच्या मुळावरील गाठीतील रायझोबियम जीवाणू हवेतील नत्र शोषून घेत असल्यामुळं

या पिकाची नत्राची गरज मोठ्या प्रमाणात परस्पर भागवली जाते. शिवाय या पिकानंतर घेण्यात येणाऱ्या पिकासाठी उत्तम ते जमिनीत गाडल्यास त्यापासून हिरवळीचे पीक घेतल्याप्रमाणे जमिनीचा कस सुधारू शकतो. मंडळी, मानवी आहाराच्या दृष्टीनं मुगास विशेष महत्त्व आहे. मुगामध्ये 20-25% प्रथिनं असतात आणि ही प्रथिनं तृणधान्यातील प्रथिनांना पूरक असल्यानं त्यांचा रोजच्या आहारात पुरेसा समावेश होणं गरजेचं आहे. गेल्या 2 दशकात मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता याच्यात वाढ झालेली असली तरी वाढत्या लोकसंख्येच्या मागणीनुसार त्याची मागणीही वाढतच राहणार आहे. याबाबतीत महाराष्ट्रातील मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवायची असेल तर सुधारित पद्धतीनं मूग पिकाची लागवड करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कोणत्याही पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन काढायचं असेल तर प्रामुख्याने अधिक वाण देणाऱ्या वाणांची निवड आपण करणं गरजेचं आहे. योग्य प्रकारच्या जमिनीची निवड आणि पूर्व मशागत, बियाण्याचे प्रति हेक्टरी पुरेसे आणि योग्य प्रमाण, वेळेवर पेरणी, रासायनिक खतांचा शिफारसित वापर, वेळीच तण नियंत्रण, आवश्यकतेनुसार पाणी पुरवठा, रोग आणि किडींचं प्रभावी नियंत्रण या बाबींना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर बियाण्यांचं प्रमाण आणि लागवडीचं अंतर बघूयात. उन्हाळी हंगामासाठीचं हे प्रमाण आहे. कालावधी आहे 60-65 दिवस. लागवडीची पद्धत आहे सरीवरंबा. हेक्टरी बियाणे लागू शकतं 20-25 किलो. उन्हाळी हंगामासाठी शिफारस केलेले वाण ज्याच्यामध्ये वैभव, फुले M2, पुसा 93-51, पुसा विशाल, SLM 668, HUM 1, पंत, मूग 5, सम्राट या शिफारसीत केलेले नवीन वाण आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. या पिकास 21-25 अंश सेल्सिअस तापमान चांगलं मानवतं. तसेच 30-35 अंश सेल्सिअस तापमानादेखील हे पीक चांगलं येऊ शकतं. खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात स्वच्छ सूर्यप्रकाश, ऊन हवामान यामुळे मुगांवर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून येतो. परिणामी आपण अधिकचं उत्पादन उन्हाळी हंगामात घेऊ शकतो. आता पूर्व मशागतीच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. खरीप रब्बी पिकाचे जमिनीवर पडलेले अवशेष पालापाचोळा वेचून घेऊन जमीन स्वच्छ करावी. जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या 2 पाळ्या करून जमीन भुसभुशीत करावी. उन्हाळी मुगास पाण्याच्या पाळ्या देण्यासाठी योग्य अंतरावर सारा अथवा सरीवरंबा पद्धतीचा अवलंब करावा. रांद बांधणी करावी. जमिनीच्या उताराला काटकोनात सारे अथवा सऱ्या पाडणं गरजेचं आहे. पेरणीची वेळ मंडळी बघणं खूप गरजेचं आहे. तर सर्वसाधारणपणे उन्हाळी मुगाची पेरणी 20 फेब्रुवारी ते मार्च महिन्यादरम्यान आपण करू शकतो. पेरणीस फार उशीर करू नये, अन्यथा पीक मान्सूनच्या पावसात सापडण्याची शक्यता असते. त्या अगोदर आपलं पीक कसं येऊ शकतं या संदर्भात शेतकरी बांधवांनी वेळेचा मेळ घालणं खूप गरजेचं आहे. बियाण्याचं प्रमाण आपण बघणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळवण्याच्या दृष्टीनं हेक्टरी रोपाची संख्या योग्य प्रमाणात आवश्यक आहे. त्यासाठी प्रति हेक्टर बियाण्यास प्रमाणात पुरेसे आणि योग्य वापरणं महत्त्वाचं आहे. जमीन योग्य ठरते. 54-55 क्षारयुक्त जमिनीत हे पीक चांगले येत नाही. तसेच आम्लयुक्त जमिनीत मुळावरील रायझोबियम जीवाणूंच्या गाठींची वाढ होत नसल्यामुळे रोपे पिवळी पडतात आणि उत्पादनात घट येऊ शकते. सर्वसाधारण 6.5-7.5 सामू असलेली जमीन या पिकाला योग्य असते. हवामानाच्या संदर्भात मंडळी यानंतर आपण बघणार आहोत. या पिकास 21-25 अंश सेल्सिअस तापमान अधिक मानवतं. तसेच 30-35 अंश सेल्सिअस तापमानात हे पीक चांगलं येऊ शकतं. खरीप हंगामाच्या तुलनेत आपण या उन्हाळी हंगामात याचं जास्तीचं उत्पादन घेऊ शकतो. बियाण्यांची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यापूर्वी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 2 ग्रॅम थायरम अधिक 2 ग्रॅम कार्बन डायझेम या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी किंवा जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात लावणं गरजेचं आहे. यानंतर जीवाणू संवर्धनामध्ये नत्र स्थिर करणारे राजुबियम, जपानिकम व स्फुरद विरघळवणारे PSB प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास देणं गरजेचं आहे. खताच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट 10-15 गाड्या प्रति हेक्टरी याप्रमाणे पेरणीच्या अगोदर शेवटच्या कुळवणीच्या वेळी पसरणं गरजेचं आहे. यामुळे जमिनीत ते चांगलं मिसळलं जाऊ शकतं. अशा जमिनीत या पिकाची जोमदार वाढ होऊ शकते. पेरणी करताना मूग पिकास 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद प्रति हेक्टर या प्रमाणात देणं गरजेचं आहे. आंतरमशागत

0: किंवा पीक सुरुवातीपासून तणविरहित ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे, आवश्यक बाब आहे. कोळप्याच्या सहाय्याने पीक 20 ते 25 दिवसाचे असताना पहिली आणि 30 ते 35 दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करणं गरजेचं आहे. गरजेनुसार 1 ते 2 खुरपण्या वेळीच देणं गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. उन्हाळी मुगाकरिता वेळेवर पाण्याच्या पाळ्या देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उन्हाळी मुगाचा कालावधी उन्हाळ्यात येत असल्यानं ओलिताच्या साधारणपणे 5 ते 6 पाळ्या इतकं पाणी देणं गरजेचं आहे. पीक पेरणीच्या पाण्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे साधारणतः 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं पाण्याची पाळी देणं गरजेचं आहे. यासाठी शेताची रानबांधणी व्यवस्थित करावी. या पिकाला फुले येत असताना आणि शेंगा भरताना ओलाव्याची कमतरता भासू देऊ नये. तसेच पीक 50 दिवसाचे झाल्यानंतर पाणी तोडावे, जेणेकरून पीक एकाच वेळी पक्वतेस येऊन उत्पादनात वाढ होऊ शकते. मंडळी, सामान्यतः खरीपाच्या तुलनेत उन्हाळी मुगावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येतो, मात्र उन्हाळ्यातील कोरड्या आणि अधिकच्या तापमानात मुगावर प्रामुख्याने पिवळा विषाणू रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. या विषाणूचा प्रसार पांढऱ्या माशीद्वारे होत असतो. या रोगामुळे झाडाची वाढ खुंटते. प्रादुर्भावग्रस्त झाडांच्या कोवळ्या पानांवर पिवळसर लहान रंगाचे ठिपके दिसतात. थोड्याच दिवसात पानांच्या बऱ्याचशा भागावर अनियमित आकाराचे पिवळे चट्टे दिसू लागतात. काही दिवसांनी पाने संपूर्ण पिवळी पडून गळून जातात. याच्या नियंत्रणासाठी आपण डायमेथियत 30% प्रवाही 10 मिली किंवा इमिडाक्लोरोपीड 17% प्रवाही 2 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. गरजेनुसार 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं दुसरी फवारणी करणं गरजेचं आहे. तर मंडळी, या चालू उन्हाळी हंगामामध्ये किंवा मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत आपण उन्हाळी मुगाची यशस्वी लागवड करू शकतो. ही लागवड करत असताना आत्ता ज्या बाबी आपण ऐकलेल्या आहेत, या बाबींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करणं खूप गरजेचं आहे. आणि या बाबी जर आपण व्यवस्थित पाळल्या तर या उन्हाळी हंगामामध्ये आपण उन्हाळी मुगाचे पीक चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो आणि चांगलं उत्पादन मिळवू शकतो. त्याचबरोबर याला बाजारपेठसुद्धा चांगली मिळू शकते. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी इथंच थांबतोय. पुन्हा आपण भेटणारच आहोत एका नव्या विषयासह. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: मित्रांनो नमस्कार। मित्रांनो आज आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमातील आजचा चित्रपट आहे गुलशन कुमार निर्मित आणि दिग्दर्शित 1995 साली प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट बेवफा सनम। मित्रांनो बेवफा सनम हा हिंदी चित्रपट सृष्टीमधील सर्वाधिक लोकप्रिय गीत असलेला चित्रपट ठरलेला आहे। 1995 साली बेवफा सनम या चित्रपटातील गीतांनी एक नवा रेकॉर्ड त्यावेळेस तयार केला होता। या चित्रपटातील संगीताच्या जवळपास 1 कोटीच्या वर ह्या कॅसेट्स त्यावेळेस विकल्या गेल्या होत्या आणि त्या काळचा ब्लॉकबस्टर असा हा म्युझिकल हिट असलेला चित्रपट होता। गुलशन कुमार यांनी 1980 साली टी सिरीजची स्थापना केली होती, परंतु खऱ्या अर्थानं त्यांना या इंडस्ट्रीमध्ये टिकण्यास आणि टी सिरीज वाढवण्यासाठी जी महत्वाची मदत झाली ती या बेवफा सनम या अल्बममुळं। बेवफा सनम या चित्रपटाचं लेखन केलं होतं सतीश भौमिक यांनी। तर आज ऐकूयात बेवफा सनम या ब्लॉकबस्टर म्युझिकची सुपरहिट गाणी।

मित्रांनो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात बेवफा सनम या चित्रपटातील गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

मित्रांनो, या चित्रपटाच्या कथेकडे थोडंसं बघूयात. सुंदर नावाचा युवक शीतल नावाच्या आपल्या प्रेयसीवर खूप प्रेम करतो, पण ती गोष्ट शीतलच्या वडिलांना मान्य नाही. त्यांचा या गोष्टीला प्रचंड असा विरोध आहे. याच कारणांमुळे एके दिवशी सुंदर शीतलच्या घरी जातो आणि त्या ठिकाणी शीतलची आई त्याला मृतावस्थेत आढळून येते. याचा सर्व आरोप त्यानंतर सुंदरवर लावला जातो आणि सुंदरला जेलमध्ये टाकण्यात येते. पण एके दिवशी एका चिठ्ठीच्या माध्यमातून शीतलच्या लग्नाची बातमी ही सुंदरच्या कानावर पडते. त्यानंतर सुंदर जेलमधून फरारी होतो आणि लग्नामध्ये जाऊन तो शीतलवर गोळ्या झाडतो आणि त्याच्यात तिचा मृत्यू होतो. सरते शेवटी सर्व तथ्य शोधली जातात आणि सुंदरची सजा माफ होते. अशी ही या बेवफा सनमची कथा होती. परंतु 1995 साली रिलीज झालेल्या चित्रपटामध्ये अनेक अफवांचं वादळ देखील त्यावेळी सुटलं होतं. ते वादळ असं होतं की पाकिस्तानचे जे सुफी गायक आहेत अताउल्ला खान यांच्या संदर्भात ही गोष्ट आहे, अशा पद्धतीच्या अफवा त्यावेळी पसरवल्या गेल्या. 1995 साली फिल्मी विश्व असेल किंवा इतर ज्या चर्चा होत्या किंवा ज्या अफवांना ऊत आला होता त्याच्यामध्ये अताउल्ला खान हे प्रामुख्याने चर्चिले गेले. आणि याच सर्व बाबींचा मोठा फायदा या चित्रपटाला यशस्वी करण्यामध्ये गुलशन कुमार यांना करून घेता आला. या चित्रपटातील जी काही गीतं होती त्याच्या चाली बऱ्याच अंशी अताउल्ला खान यांनी देखील संगीतामध्ये दिग्दर्शित केलेल्या होत्या. हे सगळे विवाद जरी असले तरी 1995 साली हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि या चित्रपटातील संगीतानं सर्वांनाच प्रभावित केलं. तेव्हा ऐकूयात बेवफा सनम या चित्रपटातील सुपरहिट गीत.

मित्रांनो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात बेवफा सनम या चित्रपटातील गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

मित्रांनो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात बेवफा सनम या चित्रपटातील गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

बेवफासनम या चित्रपटाला संगीत दिलं होतं निखिल विनय आणि अमर उत्पल यांनी. तर या चित्रपटातील गीतं गायली होती अनुराधा पौडवाल, सोनू निगम, उदित नारायण, ज्वाली मुखर्जी आणि नितीन मुकेश यांनी. उत्कृष्ट संगीताला उत्कृष्ट गायनाची या चित्रपटामध्ये जोड मिळाली. खऱ्या अर्थानं या चित्रपटातील संगीताचा फायदा झाला तो सोनू निगमला. सोनू निगमने जवळपास या चित्रपटातील 4 गीतं गायली, जी 4ही गीतं आजही लोकांच्या ओठांवर असतात. या चित्रपटातील गीतांमुळेच सोनू निगम हा गायक घराघरांमध्ये पोहोचला.

बेवफा सनम या चित्रपटामध्ये प्रामुख्याने दिसले गुलशन कुमार यांचे धाकटे बंधू कृष्णन कुमार, शिल्पा शिरोडकर, अरुणा इराणी, रीमा लागू असराणी, किरण कुमार, सदाशिव अमरापूरकर, शक्ती कपूर, सतीश शहा आणि विजू खोटे या सर्वच कलाकारांनी सुंदर असा अभिनय या चित्रपटाच्या माध्यमातून सादर केला. तेव्हा आज आनंद घेऊयात बेवफा सनम या चित्रपटातील ब्लॉकबस्टर गीतांचा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. आणि मी आरजे प्रगती आपल्यासोबत हजर झाली आहे आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बिग स्टार शो. श्रोते हो, आपण भरभरून प्रतिसाद आणि प्रेम बिग स्टार शोला देत आहात. असंच प्रेम पुढेही राहू द्या आणि ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. तर श्रोते हो, आजचा बिग स्टार देखील खूप खूप जास्त स्पेशल आहे. 90s मध्ये तो सगळ्यांचाच फेवरेट राहिलेला आहे आणि असा जो माणूस आहे तो आपण आज त्याचा जीवन प्रवास उलगडणार आहोत आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. चला तर सुरुवात करूयात बिग स्टार शोला. मंडळी, आवाज ही माणसाला ईश्वराने दिलेली एक अनमोल देणगीच आपण म्हणू शकतो. याच आवाजाच्या दुनियेमध्ये अनेकांचे योगदानही तितकंच महत्वाचं ठरतं. परंतु एक दैवी प्रतिभा कोणाकोणाच्या भाग्यात असते, शेवटी एक नशिबाची झालर असतेच. पण याच आवाजाला मेहनत आणि स्वकर्तृत्वाची जोड मिळाली तर तो आवाज जनसामान्यांचा होऊन जातो आणि तो इतरांच्याही भावभावना अनेक मनोलहरी आपल्याशा आहेत ही जाणीव निर्माण करतो. असाच गेली 3 दशके आपल्या मनावर रुंजी घालणारा, अधिराज्य करणारा मनमोहक आवाज म्हणजे उदित नारायण. आणि याच उदित प्रवासाची रंजक कहाणी आपण आज अनुभवणार आहोत. तर श्रोते हो, आजचे आपले बिग स्टार आहेत बिग बिग बिग स्टार उदित नारायण.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत उदित नारायण। नारायण यांनी 1980 मध्येच आपल्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली। प्रथमतः त्यांची दखल संगीतकार राजेश रोशन यांनी घेतली। त्यांनी उदित यांना 1920 या चित्रपटासाठी पार्श्वगायन करण्यास सांगितलं। नारायण यांना गायक मोहम्मद रफी यांच्या सोबत गीत गायनाची संधी देखील मिळाली। त्यांनी देवानंद यांच्यासाठी देखील गीत गायले। त्यानंतर त्यांचे पहिले युगुल गीत सन्नाटा या चित्रपटासाठी त्यांनी गायलं आणि त्यानंतर 1983 मध्ये बडे दिलवाला सह अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत बिग बिग बिग स्टार सुपरस्टार सिंगर उदित नारायण। तर श्रोते हो, याच दरम्यान उदित यांनी ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांमध्ये लता मंगेशकर यांच्यासोबत गीत गायली। यानंतर उदित नारायण यांनी कह दो प्यार हे या चित्रपटामध्ये किशोर कुमार यांच्या सोबत आणि त्यानंतर सुरेश वाडकर यांच्या सोबतही गीत गायले। त्यांना बप्पी लहरी यांनीही गायनाची संधी दिली, परंतु म्हणावं तसं यश त्यांच्या हाती लागत नव्हतं। पण म्हणतात ना, एक संधी मात्र आपल्याला यशाची दारं उघडून देऊ शकते, आणि असंच उदित नारायण यांच्या बाबतीत घडलं सुद्धा। ते काय आहे जाणून घेऊयात थोड्याच वेळात।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. ज्याचं नाव आहे बिग स्टार शो. 99705900 या क्रमांकावरती तुम्ही मला आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटतोय हे लाईव्ह मध्ये देखील सांगू शकताय. तर मंडळी, उदित नारायण यांच्या फिल्मी करिअरमध्ये एक महत्वपूर्ण टप्पा आला. तो 1988 साली जेव्हा संगीतकार आनंद मिलिंद यांनी उदित यांना अलका याज्ञिक यांच्यासोबत कयामत से कयामत तक या चित्रपटांमधून सर्व गाणी गाण्याची संधी दिली. याच चित्रपटामुळे उदित नारायण यांना हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये एक नवीन ओळख मिळाली. कयामत से कयामत तक ने लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड्स ब्रेक केले आणि हिंदी सिनेसृष्टीला मिळाला एक नवा आवाज उदित नारायण यांच्या रूपाने. आणि इथूनच उदित यांचा खरा प्रवास सुरू झाला.

वेलकम बैक आरजे प्रगति सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शो चा आणि आजचे आपले बिग स्टार आहेत 90s चे सुपरस्टार सिंगर उदित नारायण यांचा जीवन प्रवास आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय. उदित नारायण यांच्या गायकीने खरं तर 90 दशक हिंदी सिनेमातील गीतांनी अजरामर करून सोडलं. याच काळात संगीताने अनेक टप्पे पार केले. याच काळात नदीम श्रवण, आनंद मिलिंद, जतीन ललित, आदेश श्रीवास्तव, AR रहमान यांच्यासारखे संगीतकार उदयास आले आणि 90s दशक खऱ्या अर्थानं या सर्वांनी अविस्मरणीय केलं. याच काळातील आलेला आशिकी कोण विसरेल, परंतु या चित्रपटात उदित यांच्या वाट्याला फक्त एकच गीत आलं, तेही उदित यांनी सुपरहिट करून दाखवलं.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून 99.75 या क्रमांकावरती. तुम्ही मला आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटतोय हे मला सांगू शकताय लाईव्ह मध्ये देखील. आता तुम्ही हा कार्यक्रम ऐकत असाल तरी देखील तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करून हा कार्यक्रम कसा वाटतोय हे सांगू शकताय. मंडळी, 1990 मध्ये उदित यांची स्पर्धा होती, ती प्रामुख्यानं कुमार सानू यांच्यासोबत, आणि इतरही गायक होते त्यामध्ये अभिजित, सोनू निगम यांचाही उल्लेख करावा लागेल. आता प्रत्येक फिल्म फेअरच्या स्पर्धेत दोनच नावं प्रामुख्याने घेतली जायची आणि ती म्हणजे कुमार सानू आणि उदित नारायण. परंतु कुमार सानू यांनी सलग 5 वेळा फिल्मफेअर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. यानंतर उदित नारायण यांनीही 5 वेळेस फिल्मफेअरचा पुरस्कार पटकावला. याच सोबत त्यांना राष्ट्रीय पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं.

बिगस्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत, आणि आजचा आपला बिगस्टार खूप जास्त स्पेशल आहे, कारण आजचे आपले सुपरस्टार सिंगर आहेत ते 90s मधले हिट सुपरस्टार राहिलेले आहेत. यांचा जीवन प्रवास म्हणजेच उदित नारायण यांचा जीवन प्रवास आज आपण बिगस्टार शो मधून जाणून घेतोय. उदित नारायण यांनी अनेक म्हणजे 90s दशकातील सर्वच आघाडीच्या नायकांसाठी पार्श्वगायन केलं. परंतु जशी उदित नारायण यांची सुरुवात आमिर खान यांच्या सोबत झाली होती, त्यानंतर सर्वाधिक हिट गाणी त्यांनी आमिर खान सोबतच दिली, आणि ते खऱ्या अर्थाने आमिरचा आवाज बनले. यामध्ये दिल जो जीता वही सिकंदर, राजा हिंदुस्तानी, मन या चित्रपटांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. यामध्ये पहला नशा या जतीन ललित यांच्या संगीत दिग्दर्शनातील गीतानं उदित नारायण यांना स्टार्डम दिलं हे मात्र निश्चित.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि हा शो तुम्ही ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आणि अशीच सदाबहार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ तेरणाचा ऍप डाउनलोड करायचा आहे, कारण तुम्ही याचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही. तर आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय सुपरस्टार सिंगर उदित नारायण यांचा प्रवास. उदित नारायण यांना 15 फिल्मफेअर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यामध्ये पहिला फिल्मफेअर त्यांना मिळाला QS क्यूटी मधील पापा कहते है या गाण्यासाठी. दुसरा फिल्मफेअर मिळाला मेहंदी लगा के रखना या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटासाठी. यानंतर आमिरचा राजा हिंदुस्तानी यामधील परदेसी या गाण्यासाठी. त्यानंतर हम दिल दे चुके सनम, चांद छुपा आणि 2002 साली प्रदर्शित झालेल्या लगान मधील लिटवा या गाण्यासाठी. परंतु उदितच्या सर्वच गीतांना प्रेक्षकांनी मात्र सदैव पुरस्कार दिले.

वेलकम बैक आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शो चा आणि आजचे आपले बिग स्टार आहेत उदित नारायण. मंडळी, एखाद्या कलाकारासाठी केवळ लोकाश्रय हाच महत्वाचा नसून त्याची नोंदही पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली तर तो आणखीनच कलेला वाहून घेतो. उदित यांच्या नावावर एकूण 3 राष्ट्रीय पुरस्कार आहेत. यामध्ये 2001 साली दिल चाहता आहे आणि लगानसाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर 2002 जिंदगी खूबसूरत है या गीतासाठी आणि 2004 साली स्वदेश मधील ये तारा वो तारा या गीतासाठी त्यांना 3रा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आपण एक आहात रेडिओ उतेरणा 90.4 एफएम, आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत बिग स्टार शो या कार्यक्रमात. 9970509 या क्रमांकावरती तुम्ही मला हा बिग स्टार शो आपला कसा वाटतोय हे सांगू शकताय लाईव्हमध्ये देखील. हा कार्यक्रम तुम्ही आत्ता ऐकत असाल तरी देखील तुम्ही मला व्हॉट्सअप करून नक्कीच सांगू शकता. श्रोते हो, उदित नारायण यांनी भारतात आणि परदेशात जाऊन अनेक स्टेज शो देखील केलेत. याचप्रमाणे स्क्रीन, व्हिडिओकॉन, MTV बेस्ट व्हिडिओ अवॉर्ड, प्राईड ऑफ इंडिया गोल्ड अवॉर्ड याचा समावेश आहे. 2010 नारायण यांनी मधुश्री सोबत वेन हॅरी ट्राईज टू मॅरी या इंग्रजी चित्रपटासाठी देखील गायन केलं. याचबरोबर अनेक भाषांशिवाय नेपाळीमध्ये सुद्धा नारायण यांनी विपुल गायन केलंय.

बिग स्टार शो ऐकता तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहे द सुपरस्टार 90s हिट सुपरस्टार उदित नारायण यांच्यावरती. उदित नारायण यांची संगीत साधना ही खऱ्या अर्थानं एका सच्चा कलाकाराची आहे. उदित यांनी हिंदी सिनेमातील सर्वच नायकांसाठी अप्रतिम गाणी गायली. यामध्ये आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, गोविंदा, सैफ, ऋतिक रोशन यांच्यासह अनेक नवोदित कलाकारांसाठी अप्रतिम गाणी त्यांनी गायली. त्यांचं प्रत्येक गाणं हे रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतं.

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सुपरस्टार सिंगर उदित नारायण. उदित यांचा एकूणच प्रवास हा सर्वांनाच प्रेरित करणारा असाच आहे. एक अतिशय मृदू स्वभावाचं मन मिळाऊ व्यक्तिमत्व म्हणजे उदितजी. उदित यांना अनेक नागरी पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले. यामधील नेपाळमधील सर्वोच्च नागरी सन्मान 2016 मध्ये भारत सरकारकडून तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण, मध्य प्रदेश सरकारचा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार, याचबरोबर पद्मश्री, महाराष्ट्र रत्न पुरस्कार, मुंबईतील डॉक्टर आंबेडकर पुरस्कार, BIFA पुरस्कार यांनीही गौरवण्यात आले. त्यामुळे उदित यांच्या गायकीला खऱ्या अर्थानं एक लोकगायकाचं देखील वलय प्राप्त झालं. सरळ, संयमी, एक साधा आणि आपल्या कलेला समर्पित असा कलाकार मिळणं मोठा अवघड. म्हणून उदित नारायण आहेत आजचे आपले बिग स्टार.

याच नोट वरती मी आरजी प्रगती बिग स्टार शो मध्ये इथेच थांबते. आजचा आपला एपिसोड बिग स्टार शोचा कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970509 या क्रमांकावरती. आजचे आपले बिग स्टार होते सुपरस्टार सिंगर उदित नारायण. तर भेटूयात पुढील बिग स्टार सोबत आपल्या रेडिओ तेरणावरती. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ಬರ್ತದೆ ಮರಳು ಬಸ್ ಬರ್ತದೆ.

भूत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.